0: एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी। सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था। आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था, सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी।
1: The proposed three-day nationwide bank strike, which was to begin from today, has been deferred. It was confirmed by All India Bank Employees Association, AIBEA. The decision in this regard was taken following an agreement with the Indian Banks Association, IBA. In a social media post, the IABA said that this decision was taken after a meeting held between the Indian Banks Association and the United Forum of Bank Unions last night on the issues related to the strike. The nation celebrates 119th birth anniversary of the great revolutionary Shaheed-e-Azam Bhagat Singh today. It was on this day in 1907. Bhagat Singh was born in a village Banga in the Lalpur district of Punjab, which is now in Pakistan. More from our correspondent.
2: Bhagat Singh was born in a family of revolutionaries and was the second among seven siblings. He was lovingly called as Bhagamwala, meaning the lucky one. He proved his name for the freedom of the country by sacrificing himself along with Rajguruji and Sukhdevji. A state-level program titled Jashn-e-Inqilab has been scheduled at Ludhiana Agriculture University to celebrate his birth anniversary by organizing cultural events. People are also visiting his native village Khatkat Kalan at Shaheed Bhagat Singh Nagar to pay their respects to the great son of the soil. Rajesh Bali, Akashwani News, Jalandhar.
1: The Department of Animal Husbandry and Dairying will launch the Livestock Insurance Portal in New Delhi today. Union Minister for Fisheries, Animal Husbandry and Dairying Rajiv Ranjan Singh will launch the portal, marking an important milestone in the digital transformation of livestock insurance services in the country. India has sent a consignment of life-saving medicines and medical consumables for the government hospital of Kabul as part of its ongoing humanitarian assistance. In a social media post, External Affairs Ministry spokesperson Randeep Jaiswal said that health remains at the heart of India's humanitarian assistance to the Afghan people. In men's cricket, Virat Kohli's majestic century and Shubman Gill's fluent 100 powered India to a commanding 8-wicket victory over West Indies in the first ODI in Thiruvananthapuram last night. Kohli remained unbeaten on a sensational 139, while Ruturaj Gaikwad finished unbeaten on 13. Chasing a target of 296, India made 300 for 2 in 41.4 overs to take a 1-0 lead in the three-match ODI series. Kohli's innings was the centerpiece of India's successful chase as the former Indian captain produced an aggressive display after initially settling into the innings. And that is the end of this news bulletin.
3: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण। मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन। 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण। बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित। दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक। आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय। विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण। आता सविस्तर बातम्या। 2016 सर्जिकल स्ट्राईक, 2019 बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाबाबतच्या भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाची ठळक उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देशपरदेशातील नागरिकांशी संवाद साधला। 2016 भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचा एक नवीन दृष्टिकोन जगासमोर आला, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आणि स्वनोंदणी सुविधेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल केलं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचीही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये दखल घेतली. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानाला साथ देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले,
0: युवाओं ने नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत. इसमें माई भारत के वॉलंटियर शामिल हैं और जागरूकता के कार्यक्रम हुए हैं. नशा मुक्ति का संदेश, हमारे युवा खुद इस संदेश को आगे बढ़ा रहे हैं. माई भारत पर एंथेम, स्लोगन राइटिंग और नुक्कड़ नाटक जैसी अलग अलग प्रतियोगिताएं हुई है.
3: 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेविषयीची माहिती.
4: 2021 सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती योजनेनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली. पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याऐवजी ही कामं करताना एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या उद्देशानं गतिशक्ती योजना तयार करण्यात आली. यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे. 16 मंत्रालयं आणि विविध सरकारी विभागांकडील पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यामुळे एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या परिसरात आधीपासून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कुठे कमतरता आहे आणि कोणती कामं एकमेकांशी समन्वयानं करता येतील हे नियोजकांना पाहता येतं. गतिशक्ती मंचावर आज 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे. यामुळे महामार्ग, रेल्वे, बंदर, विमानतळ, औद्योगिक मार्गिका, वीज वाहिन्या आणि मालवाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा दळणवळणावरचा खर्च देशाच्या GDP सुमारे 13-14% होता. आता हा खर्च जवळपास 8% कमी झाला आहे. हा खर्च आणखी कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पीएम गतिशक्ती मंच उपयुक्त ठरत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
3: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने बडनगर ते वाराणसी अशी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली सेवा संकल्प यात्रा काल भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून Trigger 3 अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळासंदर्भात करण्याच्या 12 उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या जिल्ह्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना 17 मागण्या असलेलं पत्र लिहिलं आहे अशी माहिती काल पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या दुष्काळ घोषित तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षेचं शुल्क माफ करण्यात आल्याचं प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं. तसंच विद्यापीठातील भोजनगृहाच्या दरामधील प्रस्तावित वाढ तात्काळ रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी

0: संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBA समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दोनही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुअनंतपुरममध्ये काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजचं 296 धावांचं लक्ष गाठताना भारतानं 41 षटकं आणि 4 चेंडूत 2 गडी गमावून 300 धावा केल्या आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या शानदार षटकामुळे तो एक दिवसांच्या सामन्यात 15,000 धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. 139 धावांवर नाबाद राहिलेल्या कोहलीचं हे एक दिवसांच्या क्रिकेटमधलं 55 षटक आहे. कर्णधार शुभमन गिलनंही 110 धावा करून या यशात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. 4 गडी बाद करणारा कुलदीप यादव सामनावीर ठरला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या एनसी सोजन, पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात 0 सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे, आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं. एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी. मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए. मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान.
2: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है. इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विथ इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड.
3: सात बजकर 20 मिनट और 42 सेकंड. गोल्ड सुप्रभात सुन रहे हैं आप आकाशवाणी दिल्ली के एफएम गोल्ड चैनल 100.1 मेगाहर्ट्ज़ पर. पूजा है आपके साथ. आइए अब सुनते हैं जंगली फिल्म से लता मंगेशकर को.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आणि आज मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: तर श्रोते हो, कसं असतं की आपण एखादी छानशी सकाळ झाली की आपल्याला वाटतं की हां, आपणही कोणाला काहीतरी मस्त असा संदेश पाठवावा, गुड मॉर्निंग म्हणावं। काही जणं नुसतंच गुड मॉर्निंग असं सुद्धा लिहून पाठवतात, नाही का? पण काही जणांना वाटतं की एखादा छानसा आपण दिनविशेष म्हणा किंवा त्याला एखादा अनुसरून एखादा छानसा कोट असेल तर तो शेअर केला तर हां। आणि होतं कसं की हे सगळं करत असताना, हे सगळं चालू असताना आपल्याला हे मिळतं कुठे तर अर्थातच इंटरनेटवरती। तुम्ही तेवढूसं फक्त शब्द किंवा ते छोटीशी ओळ तुम्ही टाईप करायची आणि मग ते पटकन तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवरती अगदी हाजीर हो सारखं ते हाजीर होतं। हां, पण या सगळ्यामध्ये गंमत अशी आहे की आपल्याला सध्या माहिती अर्थात इन्फॉर्मेशन की नाही ही चारी बाजूनी एवढी एवढी एवढी मिळते ना की किती घेऊ किती नको असं होतं। सोपं उदाहरण सांगते, बऱ्याच जणांना ही सवय असते किंवा सकाळी उठल्यावर आज दिनविशेष कोणते कोणते आहेत किंवा मग आज मला काही कामं करायची आहेत त्याच्यासुद्धा त्यांनी रिमाइंडर लावून ठेवलेलं असतं किंवा मग मला आता कुठलं प्रोजेक्ट करायचं आहे त्या संदर्भातली माहिती सकाळी सकाळी त्याचा जरा पॉइंटर्स ते जरा इंटरनेटवरती। आता हल्ली ChatGPT किंवा Gemini ऑप्शन अवेलेबल आहेत असो, पण हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एवढं आहे की आज इन्फॉर्मेशन माहितीशी निगडीत असा एक दिनविशेष आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत। पण आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण एक कोट शेअर करणार आहोत नेहमीसारखा, तो असा आहे, वी आर ड्राउनिंग इन इन्फॉर्मेशन व्हाइल स्टार्विंग फॉर विजडम। अगदी अगदी खरं आहे, एवढी माहिती आहे ना, पण त्यातसुद्धा एक सुसूत्रता असणं खूप गरजेचं आहे। दुसरा कोट आहे तो तसाच आहे, बघा, इन्फॉर्मेशन इज द ऑइल ऑफ द 21st century अँड ॲनालिसिक इज द कंब्युसन इंजिन। म्हणजे अगदी आपण असं बघायला गेलो पहिला कोट आणि दुसरा कोटाचे अर्थ, तर आपल्याकडे एवढा माहिती आहे की आपण त्या महासागरात बुडालो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण तरीसुद्धा काही जणांकडे काहीच नाही आहे, म्हणजे अगदी उपाशी असल्यासारखे आहेत। आपण शहाणपणाने वावरणं इथे खूप गरजेचं आहे आणि आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि

इथे माहिती न घेणं किंवा ती माहिती न मिळवणं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यासाठी किंवा अनेक आपण जी कामं करतो त्यासाठी आपण म्हणतो एक प्रकारचं इंधन लागतं, तर ते ज्वलनशील इंधन किंवा ते इंजिन सतत चालू राहावं यासाठी सुद्धा ते आपल्याला माहिती जी आहे एखाद्या गोष्टीची असणं ते किती गरजेचं आहे. म्हणजे बघा किती बारीक बारीक गोष्टींमधनं हे सगळं साध्य होतं. अगदी रोजचा मिक्सर असेल, गॅस वापरणं असेल, नुसतं ऑन केला गॅसला लायटर लावलं असं होत नाही, ते वापरण्यामागचं सुद्धा तंत्र आहे की आपण गॅसची बचत केली तर पुढे आपल्याला जास्त वापरायला मिळेल. पंख्याचा किंवा त्या विजेचा योग्य वापर करणं किंवा मग कारसुद्धा ती योग्य पद्धतीनं चालवणं, पूर्णपणे दिवसाच्या वेळेचं जे आहे दिवसभराच्या वेळेचं त्याचं नियोजन करणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे। मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी ऐकत रहा 100.1 MHz वर।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। ऐकूया महत्त्वाचा संदेश।
2: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, क्या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है, हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे, आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं। एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए। मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान।
3: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड।
4: जुनी नवी गाणी, माहिती, मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: श्रोते हो, क्रांतिकारक भगत सिंग यांचा आज जन्मदिन आहे। त्यांचा जन्म पंजाब मधल्या सध्याच्या लालपूर बंगा या गावी झाला। ते सध्या पाकिस्तानमध्ये आहे गाव। आणि त्यांनी तरुणांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी नवजवान भारत सभा ही स्थापन केली, तसंच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे ते सक्रिय सदस्य बनले होते, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे महान क्रांतिकारक होते। मंडळी, खरं तर भगतसिंग यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक स्वतः चांगले वक्ता, वाचक, लेखक आणि पत्रकार सुद्धा होते। हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि आयरिश भाषा म्हणजे या अनेक भाषांचे ते उत्तम अभ्यासक होते। वयाच्या अवघ्या 23-24 वर्षी त्यांनी आयलंड, फ्रान्स आणि रशियामधल्या क्रांतीचा सखोल अभ्यास केलेला होता। भगतसिंग हे भारतातील समाजवादाचे पहिले प्रवक्ते मानले जातात। खरं तर मंडळी, आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे त्यांनी जी एक क्रांतीज्योत पेटवली आणि त्यानंतर आपल्याला एक वेगळं चित्र खरंतर पाहायला मिळालं। भगतसिंग यांच्यावरील पुस्तकं तरुणांनी किंवा आपण सगळ्यांनीच वाचावीत अशी आहेत, ती म्हणजे भगतसिंग यांची जेल डायरी, याचं संपादन आणि अनुवाद केलेला आहे अभिजित भालेलावर यांनी, तसंच शहीद भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवन प्रवास आणि कसं आहे हे त्यांचं पूर्ण जीवन हे त्यांनी लिहिलेलं आहे कुलदीप नय्यर यांनी आणि अनुवाद केला आहे भगवान दातार यांनी या पुस्तकाचा। तसंच शहीद भगतसिंग समग्र वाङ्मय दत्ता देसाई यांनी संपादन केलेलं आहे आणि अशी अनेक पुस्तकं आहेत जी आवर्जून तरुणांनी सगळ्यांनीच आपण वाचायला हवीत।

हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी.

अखेरचा हा तुला दंडवत अजी सोनियाचा दिनू अनामवेरा जिथे जाहला असा बेभान हा वारा आज गोकुळात रंग खेळतो हरी आनंद वन भुवनी आनंदाचे डोही आनंद तरंग इंद्रजीवी जंब पर उठा उठा हो सकळीक ऐरणीच्या देवा तुला कमोदिनी काय जाणे कल्पवृक्ष कन्येसाठी खेळ मांडी येला गगन सदन तेजोमय गजानना श्री गणराया गणराज रंगी नाचतो लटपट लटपट तुझं चालण रंगा येई वो ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा वेडात मराठे वीर दौडले सात. मंडळी, ही आणि ह्याच्यापेक्षा अशी अनेक गाणी जी आपण कितीही वेळात ऐकली तरी आपलं समाधान होत नाही तो स्वर आजही आपल्या मनात रुंजी घालतो. त्यांच्या स्वरातली गाणी ऐकली तरी मन भरून येतं, मन प्रसन्न होतं. प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणामध्ये त्यांची गाणी आपल्याला खूप दिलासा देतात, खूप आनंद आपल्यामध्ये निर्माण करतात. अर्थातच मी कोणाबद्दल बोलती आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेलच, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतरत्न लता मंगेशकर आज यांचा जन्मदिन आहे आणि जवळपास 20 अधिक भाषांमध्ये त्यांनी 30,000 अनेक गाणी त्यांनी गायलेली आहे. त्यांच्या आवाजातलं गाणं ऐकताना कधीतरी कोणाच्या तरी डोळ्यात टचकन पाणी आलं, आपल्या चेहऱ्यावरती खुदकन हसू आलेलं आहे, जुन्या आठवणीत आपण अगदी सहजपणे रममाण झालेलो आहोत, जुन्या आठवणींना उजाळा दिला गेलेला आहे. मंडळी, आनंद घन या टोपण नावानं त्यांनी काही मराठी चित्रपटांचं संगीत दिग्दर्शनही केलेलं आहे. 2001 भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. तसंच 1989 चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. तसंच 1969 पद्मभूषण आणि 1999 पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2007 फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे लीजन ऑफ ऑनरने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, 1940 ते 1970 दशकामध्ये लता मंगेशकर यांनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्नाडे, गीता दत्त, हेमंत कुमार, जी एम कुमार पूर तसंच यांच्यासोबत त्यांनी युगल गीतं जी आहे, डुएट सॉंग्स आपण ज्याला म्हणतो, ती गायली। आणि त्यानंतर मग 1976 पुढच्या काळात आपण मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यासोबत गाणी गायल्यानंतरच्या काळात आपण म्हणायचं झालं तर शैलेंद्र सिंह, शब्बीर कुमार, नितीन मुकेश, अमित कुमार, तसंच सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, SP बालसुब्रमण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत त्यांनी डुएट सॉंग्स गायली। आणि 90 दशकामध्ये म्हणायचं झालं तर रूपकुमार राठोड, हरिहरन, पंकज उदास, अभिजित, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबतची सुद्धा आपल्याला गाणी ऐकायला मिळतात। उदाहरणात द्यायचं झालं तर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखा सिनेमा आहे, किंवा मग हम आपके कौन सारखा सिनेमा आहे, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला त्यांचा आवाज, त्यांच्या स्वरातली गाणी आपल्याला ऐकायला

मिळतात. तसंच 2000 दशकामध्ये आपल्याला उदित नारायण, सोनू निगम यांच्यासोबत सुद्धा त्यांनी गाणी गायली. पुकार सारखा सिनेमा आहे, रंगदे बसंती सारखा सिनेमा आहे, या सिनेमांमधली गाणी आजही आपण तितक्याच अवीट गोडीनं ऐकतो. तसंच आनंद घन या टोपण नावानं त्यांनी मराठी चित्रपटांना संगीत दिलं. तर ते सिनेमे आहेत राम राम पावनं, मराठा तितुका मिळवावा, मोहित यांची मंजुळा, तसंच तांबडी माती. आणि गाणी सांगायची झाली त्या ह्याने तर म्हणजे अनेक गाणी आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात. आनंद घन असं संगीत त्यांनी दिलेलं आहे या नावाने. अखेरचा हा तुला दंडवत, ऐरणीच्या देवा तुला, डौल मोराच्या मानाचा, निळ्या आभाळी कातरवेळी, बाई बाई मनमोराचा, मराठी पाऊल पुढते पडते पुढे, मागते मन एक काही, अशी अनेक गाणी आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात.

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या, ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलेखा। आज आपण वेगवेगळ्या दिनविशेषांबद्दल बोलत आहोत आणि आज आपण अजून एका अशाच दिनविशेषाबद्दल बोलणार आहोत। सांगते त्याच्याबद्दल, ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीला कोर्टमध्ये बोललो होतो, बरं का। हे सगळं सुरू असताना, इकडे आज सोमवार आहे, प्रत्येकाची एक वेगळी धावपळ असते नाही का ऑफिसला जायचं। म्हणजे एक तर कसं आहे, शुक्रवार शनिवार रविवार सलग 3 दिवस सुट्टी होती आणि शुक्रवारी सगळ्यांनी गणपती बाप्पांना निरोप दिला। हा, पण निरोप दिल्यानंतर एक वेगळं काम, खरं तर समुद्रकिनारी असतं आणि हे सगळं काम तिथे जाऊन अनेक मंडळी करतात, अनेक सेवाभावी संस्था तिथे जाऊन करतात। काही जण अगदी स्वपुढाकाराने हे काम करतात, पण तिथलं नेमकं काम कसं चालतं किंवा त्याचं स्वरूप नेमकं काय आहे आपल्याला माहिती वाचायला मिळते, पण प्रत्यक्ष अनुभव जर आपल्याला ऐकायला मिळाला तर। आणि आपल्याला आज त्याबद्दलच सांगणार आहेत मिताली वळे। हो, आणि तुम्ही त्यासाठी युवा तरंग कार्यक्रम नक्की ऐका आणि त्यांचं या कामाचं स्वरूप नेमकं कसं आहे, गेली किती वर्ष ते करतायत आणि किती हे काम महत्त्वाचं आहे मुलांकडनं करून घेणं, एक मुलांमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची आवड जोपासली जाणं लहान सहान गोष्टींमधनं, हे सगळं आपल्याला याच्यातून साध्य होताना दिसतं। तर मी म्हटलं तसं की आपल्याकडे माहिती भरपूर आहे, पण ती योग्य पद्धतीनं अप्लाय केली जाणं किंवा त्याच आणि आपल्याला हवी असलेली माहिती योग्य पद्धतीनं मिळवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। या आणि यासारख्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आजचा इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन अर्थात आंतरराष्ट्रीय माहिती सार्वत्रिक प्रवेश दिन हा साजरा केला जातो। ह्याचं मुख्य उद्दिष्ट सांगायचं झालं तर माहिती मिळण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण त्या माहितीबद्दल जागरूक असणं देखील तितकंच गरजेचं आहे। लोकशाही आहे तसंच पारदर्शक प्रशासनही तितकंच महत्त्वाचं आहे। शाश्वत विकासासाठी माहिती मिळवणं हे खूप गरजेचं आहे आणि जो कोणी माहिती मिळण्यासाठी पुढे येत असेल किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलत असेल तर मग त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणं देखील आपली जबाबदारी आहे। नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी सक्षम बनवणं, संस्थांना त्याबद्दल वेळोवेळी त्यांनी त्या पद्धतीचं काम करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे। यावर्षीची संकल्पना आहे ती अशी आहे, स्ट्रॉंग टुगेदर, म्हणजे एकत्रितपणे अधिक सक्षम। ह्याच्यामध्ये अर्थात आपण सगळेजण येतो, त्याच्यानंतर प्राणी येतात, पर्यावरण येतं, हा सगळ्याचा एक आपण म्हणू शकतो की सार्वत्रिक विचार जो आहे तो आपल्याला केलेला पाहायला मिळतो आहे रेबीज डेच्या निमित्तानं सुद्धा। म्हणजे बघा, इथे सुद्धा आपल्याला ही माहिती जी आहे ती किती महत्त्वाची आहे हे दिसून येतं।

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: मंडळी, ठीक 11 वाजता युवा तरंग कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका। आणि तुम्हाला त्याचं कारण सुद्धा मी सांगितलेलं आहे। आपण नुकताच गणपती बाप्पाला निरोप दिला 25 तारखेला, अनंत चतुर्दशीला, आणि मग त्यानंतर समुद्रकिनारे जे आहेत त्यांची स्वच्छता मोहीम जी आहे ती हाती घेतली जाते, आणि तिथे कशा पद्धतीनं काम केलं जातं, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि तुम्हाला मी मगाशी अगदी थोडक्यात सांगितलं होतं, ते म्हणजे स्ट्रॉंगर टुगेदर ही जी संकल्पना आहे यावर्षीची रेबीज डेच्या निमित्तानं, 28 तारखेला जागतिक रेबीज डे पाळला जातो। आणि मग ह्यात मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचा एकत्रितपणे जो आहे तो विचार केला जातो। रेबीजवरची पहिली प्रभावी लस जी आहे ती लुई पाश्चर यांनी तयार केली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आजचा हा दिवस जो आहे तो जगभरात साजरा केला जातो। या निमित्तानं त्या संदर्भातले काही माहिती किंवा प्राण्यांचं लसीकरण करून कशा प्रकारे 100% हा आजार रोखता येऊ शकतो, किंवा मग संसर्गाच्या नंतर काही आपण काळजी घ्यायला हवी, अशा अनेक गोष्टींवरती चर्चा केली जाते। आणि ही माहिती सुद्धा वेळोवेळी आपल्यापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी सुद्धा अनेक जण त्यासाठी काम करत असतात।
3: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभा।

0: व्हॅम्पायरच्या मांसागत आपले शेपूट फुलून जाईल.
1: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.
2: मंडळी, आणि आतापर्यंत अविनाश दिवेकर, सुहास पांडे, किशोर पेडणेकर, प्रकाश कुलकर्णी, शुभांगी कारेकर, दीपा पालकर, मीना कुलकर्णी, संतोष शिंदे या सगळ्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि आपण आज ज्या ज्या विषयांवरती बोललो त्या सगळेजण हे सहमत आहेत. आणि बऱ्याच जणांचं असं आलं की लता दिदींबद्दल किती बोलू आणि किती नको, पूर्ण दिवस अपुरा पडेल इतकं त्यांच्याबद्दल भरभरून बोलण्यासारखं आहे. आणि त्यांची गाणी तर खूपच अवीट गोडीची आहे. आणि आपण ज्या दिनविशेषाबद्दल बोललो, ज्या कोटबद्दल बोललो, त्याबद्दल ह्या सगळ्यांचंच म्हणणं असं होतं की अगदी खरं आहे, आपल्याकडे माहिती आहे, पण याकडे आजची जी पिढी आहे ती कसं बघते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकूणच आजचा दिवस हा मस्त चाललेला आहे उत्साहामध्ये, आणि असाच हा उत्साह आपण अगदी छान ठेवणार आहोत 1 वाजेपर्यंत. तर मग मंडळी, कुठे जाऊ नका, ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्सवरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। मंडळी, खरं तर समुद्रकिनारा स्वच्छ असावा आणि मग तिथे आपण गेल्यावरती इतकं छान प्रसन्न वाटावं की अरे वा, की तिथे गेल्यावरती वेळ काळ ह्याचं आपल्याला काय म्हणतो की जाणवूच नाही असं आपल्याला वाटतं। आणि मग विसर्जनानंतर समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी एक दिवस पुरेसा असतो का? हां, वर्षभर हे काम खरं तर जबाबदारीनं करा हवा। आणि या हा आग्रह जो आहे तो अनेक मंडळी करत असतात, आणि निव्वळ श्रमदानापुरता मर्यादित न राहता पर्यावरणीय जबाबदारी आपण ही जी आहे ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। सध्या होणारं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचा जो वातावरणावर होणारा परिणाम आहे, किंवा मग एकूणच आपल्याला अचानक खूप गरम होतं, किंवा मग ज्या बदललेल्या वेळा ऋतूंच्या आपल्याला पाहायला मिळतात, या सगळ्यातून जाणवतं की आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं किती गरजेचं आहे ते। तर मंडळी, समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम या संदर्भात आज आपण गप्पा मारणार आहोत मिताली वळे यांच्याशी। आणि कार्यक्रमाच्या सुरुवात आपण करणार आहोत एका छानशा गाण्यानं, ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे सुंदर असं गाणं।

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, मी तुम्हाला सांगितलं होतं तसं की समुद्र किनारा स्वच्छता मोहीम याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत, त्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत मिताली वळे यांच्याकडून। नमस्कार मिताली ताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे।
2: नमस्कार।
1: मिताली वळे या शिक्षिका आहेत आणि त्या इंडियन एज्युकेशन सोसायटी मॉडर्न स्कूल इंग्लिश स्कूल इथे त्या शिकवतात। 2007 पासून त्यांचं शिक्षणाचं काम जे आहे ते सुरू आहे। मला अगदी सुरुवातीला तुम्हाला विचारायला आवडेल, आत्ताच आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला, पण त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम। तर हे जे काम आहे ते तुम्ही गेली किती वर्ष करत आहात आणि नेमकं या कामाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे?
2: हे काम आम्ही 2022 नंतर म्हणजे कोविडचा लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही हे हाती घेतलं। बरीच मंडळी, बरेचशा संस्था हे काम करत होत्या, तर तसंच आम्ही ग्रीन स्माइल्सने पण ठरवलं की आपणही याच्यात आपला एक खारीचा वाटा आपण उचलू आणि बीच क्लीन अपचं हे काम करू। आणि त्यासाठी शालेय विद्यार्थी, दादर माहीम परिसरातले जे नागरिक आहेत

0: आहेत ते यांचा अगदी उत्तम सहभाग लाभला आम्हाला. तर त्यामुळे ही मोहीम चांगली म्हणजे आता हे आमचं चौथा वर्ष होतं. तर ह्याचा मूळ उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं.
1: बरोबर. हो,
0: मुंबई म्हटलं का त्यास मुंबईचं चित्र आपण समुद्राशिवाय इमॅजिनच करू शकत नाही, आपण विचारच करू शकत नाही. तर तो एवढं सुंदर जे शहर आहे त्याचं सौंदर्य द्विगुणित करणारा जो समुद्र किनारा आहे तो कायम सुंदरच राहावा हे एक उद्देश आहे. सण तर साजरे होणारच, पण त्याचबरोबर आपला समुद्र आणि आपला निसर्ग सुखरूप राहावा हा आमचा मूळ उद्देश आहे ह्याच्या मागे.
1: बर बर. आणि अगदी पहिल्या वर्षी तुम्हाला जो अनुभव आला तो कसा होता आणि मग त्यानंतर मग हळूहळू आपल्याला अनुभवातून बरंच काही शिकायला मिळतं असं आपण नेहमी म्हणतो आणि नक्कीच त्याचा आपल्याला पुढे जाऊन खूप उपयोग होतो. मग पहिल्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला कोणकोणते बदल जाणवले समुद्र किनाऱ्यावर सुद्धा आणि तुमच्या कामाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये सुद्धा?
0: पहिल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये जेव्हा आम्ही प्रथम या मोहिमेत म्हणजे मोहीम हाती घेतली त्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी अतिशय वाईट परिस्थिती होती. म्हणजे गणपतीच्या मूर्त्या मग विसर्जना म्हणजे जे देखाव्याचे जे मखर असतात इतर साहित्य हे असं भरपूर काही काही होत होती. तर त्यामुळे तो आणि ते सगळं पाहताना हे एका माणसाचं किंवा एका संस्थेचं काम नाहीये
1: हे
0: पाहता क्षणी कळत होतं. हेच अनुभव हाच अनुभव आमचा दुसऱ्या वर्षी पण होता 2023 मध्ये. पण 2024 आणि आता 26 मध्ये तर एकदम खूप चांगला अनुभव होता की आपली महानगरपालिकेने खूप चांगले पावलं उचललेली आहेत आणि अतिशय म्हणजे मूर्त्या अशा खूप म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्याच मूर्त्या होत्या. तो आपलं म्हणजे यासाठी मी आपल्या मुंबई महानगरपालिकेचं खरंच कौतुक करू इच्छिते की त्यांनी खूप चांगले स्टेप्स घेतलेले आहेत या पूर्ण विसर्जनाच्या प्रोसेसमध्ये. मूर्त्या म्हणजे जे गेले काही 2-3 वर्ष आमचे जे अनुभव आहेत त्याच्यातनं बाहेर येत आता पाहिलं तर गणपतीच्या मूर्त्या खूपच कमी आहेत.
1: बरोबर बरोबर.
0: पण त्याचबरोबर इतर कचरा मात्र भरपूर आहे आणि ती नागरिकांची जबाबदारी आहे.
1: खरंय.
0: आणि म्हणजे आपण नेहमी म्हणजे एक माझा असा अनुभव आहे की बीएमसी मधनं आपण प्रत्येक वेळेला बीएमसीला नावं ठेवतो पण एवढं जे मुंबई शहर आहे त्याचं जे एवढी लोकसंख्या आहे आणि लोकांचा उत्साह आहे त्याला आवर घालणं आणि त्यांनी त्या उत्साहातनं केलेला जो कचरा आहे त्याला विघटित करणं किंवा त्याला कलेक्ट करून त्याचं पुढे विघटन करणं
1: हे
0: बीएमसी नक्कीच चांगलं काम करते. आणि आमच्या मुलांना म्हणजे आमची मुलं जेव्हा या उपक्रमात मुलं असू दे नागरिक असू दे या उपक्रमात सहभागी होतात त्यांना एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळतो इथे की आपण नेहमी टीव्हीवर पाहतो किंवा ऐकलेलं असतं मुलांनी स्पेशली मुलांनी पुस्तकातनं वाचलेलं असतं शिक्षकांकडनं ऐकलेलं असतं.
1: खरं
0: त्याच्या थोडं पुढे जाऊन आम्ही त्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स देतो. मुलांना कळतं की आपण काय करावं आणि काय करू नये.
1: बरोबर.
0: ते जेव्हा मातीमध्ये रुतलेले गणपतीचे धोतर असतील किंवा इतर वस्त्र असतील किंवा खिळे अडकलेले जी त्यांचे एक असं हे असतं
1: मूर्तीचा एखादा भाग असतो
0: हे जेव्हा पाहतात तेव्हा मुलांना कळतं की नाही असं नसावं. किंवा यावर्षी असा अनुभव होता मुलं स्वतःहून म्हणत होते या मूर्त्यांची पूजा केली आहे आणि आता यांची अवस्था किती वाईट आहे.
1: मुलांनाही ते जाणवलं पद्धतीने आपण काळजी घ्यायला हवी. बरोबर.
0: हे कुठेतरी होत आहे चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर समुद्रावर म्हणजे समुद्र काही सगळं आपल्या पोटात घेणार नाही. तो जो कचरा किनाऱ्यावर फेकला जातो तेही मुलं पाहतातच आहे. म्हणजे फक्त गणेश म्हणजे गणपती नंतर अनंत चतुर्दशी किंवा विसर्जनानंतर आहे तो कचरा तेवढा नाही इतरही वेळेला समुद्रात प्रचंड प्रमाणात कचरा आहे त्याचाही एक अनुभव येतो इथे.
1: हो बरोबर बरोबर. हे सगळं एकीकडे सुरू असताना तुम्हाला नेमकं असं

0: काय जाणवलं की याची सुरुवात कराविषयी वाटली, आणि तिने तुम्ही सांगितलं की साधारणपणे 4 वर्षापूर्वी तुम्ही या गोष्टीला सुरुवात केली, पण ह्याच्यामध्ये मग सहभाग अगदी सुरुवातीला कोणाकोणाचा होता आणि आता त्याच्यामध्ये किती जण सहभागी होत आहेत? यावर्षी तुम्ही किती जण होतात जेव्हा तुम्ही हा उपक्रम शनिवारी राबवला होता तेव्हा?
1: सुरुवातीला आम्ही जेव्हा म्हणजे एक आम्ही सुरू केलं तेव्हा शालेय विद्यार्थी होते फक्त.
0: साधारण कितवीची मुलं होती आणि
1: एक 7वी 8वी 9वी आणि 10वी काही कॉलेजची मुलं होती. म्हणजे आता अगदीच मेन्शन करायचं झालं तर पहिल्या वर्षी IES मॉडर्न इंग्लिश शाळा जी आहे आमची ती मुलं होती. त्यानंतर ती मुलं आता कायमच आहेत. मग या साने गुरुजी शाळेची मुलं होती, दादर येथे साने गुरुजी शाळा आहे, ती मुलं होती. नागरिक होते. आता ती संख्या वाढते म्हणजे मुलं त्यांचे पालकही खरं सांगायचं तर ऍड झालेले आहेत आता या ह्याच्या, म्हणजे मुलांसोबत त्यांचे पालकही येतात, तेही हा अनुभव घेत आहेत. तर वर्षानुवर्ष म्हणजे असं स्वरूप वाढतंय, हात वाढतायत, काम करणारे हात वाढतायत.
0: हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे BMC आपली महानगरपालिका, जसं मी म्हंटल ते कचऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्या मूर्त्या ते खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट करतायत. म्हणजे कोविड नंतर मी एक सांगेन की वाईट होणाऱ्या गोष्टीतनं पण काहीतरी चांगलं निघत. तर कोविडच्या वेळेला जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये होतो त्यावेळेला जे आर्टिफिशियल लेक प्रत्येक एरियामध्ये बांधले उभारले गेले, आणि आता BMC त्याच्याकडे फार सिरियसली लक्ष देते की त्या एरियाचं विसर्जन तिकडच्या आर्टिफिशियल लेक्समध्ये जर झालं तर समुद्रावरचा तो ताण बरा अगदी कमी झालेला आहे. आणि त्यामुळे एक चांगलं स्वरूप या पूर्ण सणाला आलेला आहे की तेवढा कचरा आता म्हणजे दादर चौपाटीवर तरी एवढा झालेला नव्हता.
0: बर, खरंच खूप चांगलं चित्र आपल्याला एक काळ पुढे होतो तसं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच आता आपण एक गाणं ऐकूया छानचं आणि त्यानंतर आपल्या ज्या गप्पा आहेत त्या अशाच सुरू राहतील. मंडळी तुम्ही ऐकत रहा 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपण बोलत आहोत शिक्षिका मिताली वळे यांच्याशी आणि त्यांचा सामाजिक कार्यातला सहभाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतली होती आणि अनेक मंडळींचा त्यांना सहभाग लाभला यामध्ये, या महत्त्वाच्या कार्यामध्ये। मिताली, ते आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्हणाल की तुम्हाला यावर्षी BMC जे काम आहे ते बघताना खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला, तर मुळात यावर त्यांची मदत जी आहे ती नेमकी कशी मिळाली, यावर्षी BMC जे कामाचं स्वरूप आहे ते नेमकं कसं होतं?
2: BMC ने अगदी प्रत्येक एरिया वाईज त्यांनी आर्टिफिशियल पॉन्ड्स उभारलेले आहेत, तर त्या प्रभागातले जे गणपती आहेत, घरगुती गणेश असतील, त्यांचं विसर्जन तिकडेच त्याच एरियाज मध्ये झालेलं आहे। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, कोविड नंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्या घरी सुद्धा विसर्जन करणं सुरू केलेलं आहे, घरी ड्रम मध्ये किंवा बादलीमध्ये। तो ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ती बऱ्याच प्रमाणात अगदी इट हॅज गॉट रूटेड असं म्हणता येईल, ती चांगल्या त्यांनी मुळे धरलेली आहेत या विचारांनी। तर समुद्रापर्यंत तसं येणारी लोक त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे। पूर्वी जर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच लोकांनाही माहिती असेल की दादर शिवाजी पार्क एरियामध्ये महापौर बंगल्यात आणि BMC जिमखान्यावर आर्टिफिशियल पॉन्ड होते, तिकडे विसर्जन व्हायचं आणि तिथे सुद्धा ट्रॅफिकचा खोळंबा व्हायचा वगैरे। पण आता प्रत्येक एरियामध्ये पॉन्ड तयार केल्यामुळे, आर्टिफिशियल लेक्स तयार केल्यामुळे किंवा विसर्जनासाठी काहीतरी कृत्रिम तलाव आणि विसर्जनाची सोय केल्यामुळे ट्रॅफिक पण चांगलं नियंत्रणात आलेलं आहे, ट्रॅफिक जॅम्स नाही होत अशा एरियाज मध्ये। आणि BMC ने त्यांचे म्हणजे मोठे जे गणपती आहेत

0: त्याच्या विसर्जनासाठी त्यांचे ट्रक्स ठेवलेले आहेत. तर आम्ही प्रत्यक्ष ते कसं विसर्जन होतं ते पाहिलं नाही, पण जेवढं मला माहिती आहे ते पाण्याला लावून त्या मूर्त्या त्यांनी इमिजिएटली कलेक्ट केलेल्या होत्या. तर तशा समुद्रावर अशा खूप मूर्त्या पडलेल्या आहेत, जे आम्ही 2022-23 मध्ये जे चित्र पाहिलं होतं ते अगदीच वाईट चित्र होतं. तसं यावर्षी नाही दिसलं. होत्या मूर्त्या, त्या कदाचित वाहत आल्या असतील किंवा काही कारणांनी तिथे पडल्या असतील, पण ते खूपच कमी होत्या, खूपच कमी होत्या. त्याचबरोबर बीएमसीने आम्हाला म्हणजे ग्रीन स्माईल्सना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं. कचरा कलेक्ट करायला ज्या पिशव्या लागतात मोठ्या, त्या दिल्या होत्या, त्यांची घमेली दिली होती. त्यांचे अधिकारी आमच्या बरोबर होते, म्हणजे मुलांकडे लक्ष ठेवणारे त्यांचे माणसं होती. कारण पाणी म्हटलं का तुम्हाला माहिती, आपली मुलं आजच्या घडीला अगदी 4 भिंतींच्या वर्गात कोंडलेली आहे. तर समुद्रावर जाऊन त्यांना तो एक आनंद मिळतो, निसर्गात पाण्यामध्ये उड्या मारण्याचा वगैरे. तर तिथे काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे, ती दक्षता पाळलीच पाहिजे. आणि या कार्यातही बीएमसीची जी माणसं आहेत ती आमची मदत करतात. कोस्टल गार्डवाले असतात, असे विविध संस्था मदत करत असतात. पुन्हा माहीम बीजेपी विधानसभेच्या अक्षताताई तेंडुलकर, त्याही आम्हाला मदत करतात. त्याही येतात बीच क्लीनअप साठी, म्हणजे आता त्या 3 वर्ष सातत्याने आमच्या सोबत आहेत. तर असं समाजातले प्रत्येक घटक त्यांचा एक खारीचा वाटा म्हटलं तसं ते उचलत आहेत. छान वाटते हा, म्हणजे छान वाटतं हा उपक्रम करायला अशा वेळेला.
1: बरोबर, तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे मुलं अक्षरशः घरात आहेत किंवा मग त्यांचं शाळा एके शाळा असं आपलं सध्या शेड्यूल पाहायला मिळतंय, आणि मुलांना कुठेतरी एक मोकळीकता हवी असते बाहेर पडण्यासाठी. अर्थात सध्याचा काळ सुद्धा बदललेला आहे, त्याप्रमाणे चालायचं म्हटल्यावरती अनेक गोष्टी या कराव्या लागतातच, पण मुलांना एक मदत करायला मिळते आहे किंवा एक वेगळी ऍक्टिव्हिटी करायला मिळाली याचा त्यांना किती आनंद होतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला मुलांमध्ये काय काय बदल दिसून आला?
0: मुळात आहे ना, गणपती हे एक गणपती आपला आपण आतुरतेने वाट पाहतो त्या गणपती, आणि त्याचं डेकोरेशन करणं, देखावा तयार करणं हे मुलं खूप उत्साहात करत असतात. म्हणजे ते शाळेत असू दे, त्यांच्या घरी असू दे, गावी असू दे, त्यांचं आधीपासून नियोजन सुरू झालेलं असतं. अरे गावी जायचंय, मग काय काय न्यायला पाहिजे इकडनं. तर अशा वेळेला ना बरेचसे गणपती गावी जे कोकणामध्ये वगैरे जाणारी मुलं आहेत त्यांचं ते इकडनं देखाव्यासाठी कोकणात काय घेऊन जायचं वगैरे हेही त्यांचं ठरलेलं असतं. मग अशा वेळेला ना ह्या उपक्रमातनं एक दिसतं की ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या हे मुलं प्रकर्षाने नेणं टाळतायत.
1: बर,
0: आणि अजून एक आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे 2024 मध्ये आम्ही एक लेक्चर घेतलं होतं, म्हणजे बीच क्लीनअप झाला आणि एका तिकडे खडकावर बसून मुलांना आम्ही समजावलं होतं की काय एक्झॅक्टली होतंय. तर तेव्हा आपल्या म्हणजे आपल्यालाही हे माहिती नसतं, बऱ्याच वेळेला शाडूची माती ही इको फ्रेंडली माती असं आपल्याला सांगितलं जातं. पण आपण जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्याला कळतं की शाडू माती ही रिव्हर मधला म्हणजे आपल्या नदी मधला जो चिकण माती आहे ती आहे, आणि त्याचा गणपती बनवला जातो, गणपतीची मूर्ती बनवली जाते. वेरॅज समुद्रामध्ये जेव्हा त्याचं विसर्जन होतं ती इको फ्रेंडली नाहीये, ती ऍक्च्युली घातक आहे. कारण का समुद्राचा जो बेड आहे म्हणजे सी बेड ज्याला म्हणतो तो वाळूचा आहे, आणि आपण असं बघितलं तर क्ले सॉइल त्याचे पार्टिकल साईज खूप छोटा आहे, आणि सँडी सॉइल ज्याला वाळू म्हणतो रेती म्हणतो वाळू म्हणतो त्याचा पार्टिकल साईज मोठा आहे. तर अशा वेळेला काय होतं की हे बारीक जे पार्टिकल्स आहेत शाडूच्या मातीचे ते जाऊन क्ले जे क्ले मधले जे पोर्स आहेत ते झाकून टाकतात. तर तिकडे ते पोर्स झाकले गेल्यामुळे त्याच्यातली जी छिद्र झाकल्यामुळे सी बेडला प्रचंड नुकसान होतं. तिकडच्या म्हणजे समुद्रातले जे प्राणी आहेत, मासे आहेत, तिकडची झाडं आहेत यांनाही ते खूप घातक आहे. म्हणजे शाडू माती इको फ्रेंडली तेव्हाच असू शकते की ती नदीच्या पात्रातनं काढलेली आहे, त्याचा गणपती आकारलेला आहे, आणि अगदी पुन्हा नेऊन त्याच नदीच्या पात्रात जर ती विसर्जित झाली तर ती इको फ्रेंडली.
1: बरोबर बरोबर.
0: ती शाडूची माती कोणत्या

0: तरी नदीत ना आणून जर समुद्रात विसर्जित झाली तर ती इको फ्रेंडली नाही आहे हे आपल्याला कळायला हवं. म्हणून बऱ्याचशा म्हणजे माध्यमातनं वगैरे म्हणजे सिरियल्स मधनं पण वगैरे यावर्षी मला जाणवलं की इको फ्रेंडली म्हटलं का शाडूची माती. हा जेव्हा आपण घरच्या घरी विसर्जन करतो तर नक्कीच ते माती समुद्रात काही मिक्स होत नाही, पण जेव्हा ती समुद्रात जाते तेव्हा ती इको फ्रेंडली राहत नाही. गरजेचं आहे आणि हे मुलांना आता कळतंय कारण त्यांना आहे ना त्यांच्या टेक्स्टबुक मध्ये.
1: बरोबर बरोबर.
0: आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नंतर आता आपल्याला लर्निंग बाय डुईंग वर महत्व आलेलं
1: आहे.
0: तर हा वेस्ट मॅनेजमेंटचाच एक भाग झाला ना. तर ती वेस्ट मॅनेजमेंटचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतोय मुलांना. आणि जेव्हा ते स्वतः पाहतात की आता एखादी प्लास्टिकची पिशवी वाळू मध्ये रुतलेली आहे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीचं बूच आहे ते तिकडे पडलेलं आहे, तर यावर्षी मी मुलांना असं म्हणजे हे आम्ही त्यांना सांगितलं की अरे तुम्ही मूर्त्या उचलण्याच्या मागे लागलेले आहात, मोठ्या मोठ्या मूर्त्या अगदी मुलं उत्साहाने अगदी म्हणजे कुठेही माघार न घेता पाण्यामध्ये अगदी जाऊन ते अगदी विलफुली असं म्हणता येईल ते खेचून आणतायत रुतलेल्या मूर्ते, इतकं आम्ही पाहिलं. पण मुलांना म्हटलं की अरे समुद्र किनाऱ्यावर एवढी बुचं पडलेली आहेत, प्लास्टिकची पिशव्या आहेत, कपडे आहेत, हे उचला. तर त्यांना ते जाणीव झाली की आपण ज्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतो त्याच्याकडे आपण लक्षच देत नाही आहोत, जे मोठं दिसतंय ते उचलतोय पण खरा मूळचा प्रॉब्लेम हा छोट्या प्लास्टिकचे तुकडे आहेत.
1: बरोबर.
0: तो ह्याचाही मुलांना अनुभव मिळतोय म्हणजे ही त्यांची चूक नाहीये, ही आपला स्वभाव आहे आपल्या माणसांचा. मोठा दिसतं ते आपण पटकन उचलतो
1: बरोबर,
0: पण खरा मूळ मुद्दा जो आहे हे छोटे छोटे जे पार्टिकल्स राहत आहेत त्याचाच आहे. आणि ते फक्त गणपती पुरता नाही, आपले इतके वर्षभरात आपले सण आहेत, उत्सव आहेत, आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो तेव्हा जे खरे बॉम्ब फोडतो,
1: हे
0: सगळ्यामधनं छोटे छोटे छोटे छोटे प्लास्टिकचे पीसेस आहेत हे जातच असतात ना आपल्याकडून.
1: बरोबर.
0: म्हणून तर हे मुलांना तिकडे शिकायला मिळतं, नागरिकांना त्याचं एक्सपोजर मिळतं. कारण मी म्हटलं तसं ही चूक नाही, आपलं लक्ष जात नाही. तर ह्या गोष्टींकडे आम्हाला त्या प्रॅक्टिकल ह्याच्यातनं लोकांचं लक्ष वेधून घेता येतं की बघा हे आपण इकडे दुर्लक्ष करतोय, आपण ते उचलतोय पण हे पण उचलायला हवं. एखाद्या रॅपरचा छोटासा तुकडा आहे तो कोणीच उचलणार नाहीये, पण प्रॉब्लेम तो छोटा तुकडाच खरा आहे. म्हणून तर ह्याचा एक प्रॅक्टिकल अनुभव नागरिकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी आपण म्हणतो तसं ते अजून लहान आहेत, मन लवचिक आहेत त्यांची, आपण घडवू शकतो त्या अशा पद्धतीने.
1: बरोबर बरोबर.
0: आणि चांगली गोष्ट आहे की आमच्याकडे 10वी होऊन गेलेली मुलं सुद्धा उत्साहाने आम्हाला मदतीला येतात, सहभागी होतात. कुठेतरी इट हॅज अ लॉंग लास्टिंग इम्प्रेशन वी कॅन से.
1: बरोबर. आणि ह्यामध्ये जेव्हा तुम्ही सगळे ऍक्टिव्हिटी करत होतात किंवा मुलांचा सहभाग होता, काही मोठी मंडळी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली, अशा वेळेस तुम्ही काय काय खबरदारी घेतली? म्हणजे पहिल्या वर्षी सुद्धा तुम्ही काही घेतली असेल, पण यावर्षी तुम्हाला जास्त जाणवलं की नाही ह्या गोष्टींची सुद्धा आपण खबरदारी घ्यायला हवी हे सामाजिक कार्य करताना. नाही म्हणत डायरेक्ट आपण केमिकल्सच्या संपर्कामध्ये येतो, बऱ्याच गोष्टी ओल्या असतात, स्वतःला इजा होऊ न देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय सांगाल आपण त्या बाबत?
0: सर्वप्रथम म्हणजे आम्ही हँडग्लव्ज वापरतो. आणि हँडग्लव्ज खूप प्रमाणात लागतात कारण
1: हा
0: कसं खारं पाणी आहे ना, तर ते फाटतात सुद्धा. पुन्हा गणपतीच्या ज्या मूर्त्या ज्या स्टँडवर वगैरे स्थापित केलेल्या असतात त्याला खिळे असतात, तर अशा वेळेला त्या खिळ्यात अडकून पण फाटतात. तर मुलांना आम्ही कॉन्स्टंटली ग्लव्ज देत असतो, म्हणजे डायरेक्टली हाताने काहीही उचललं जात नाही. आणि काही खबरदारीचे नियम सांगितलेले असतात, जसे खिळे वगैरे असतील तर खूप काळजीपूर्वक त्याला हात लावणं किंवा मग मोठ्यांना जवळ बोलवून घेणं. तिथे पुन्हा कसं समुद्राची भरती वाढत असते, कारण जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा भरती अशी नसते, थोडी ओहोटी असते, पण हळूहळू जसा दिवस चढतो तेव्हा भरती वाढते. तर त्यावेळेला मुलं, मी जसं मगाशी म्हणतो मुलांना उत्साह असतो ते सगळं, म्हणजे ते रुतलेली मूर्ती सुद्धा ते 10वीतल्या मुलांना, 9वी 10वीची मुलं अशी त्यांच्या अंगात बळ असतं, एक त्यांना खेचून काढायची खूप एक ऊर्जा असते
1: किंवा
0: एक
1: त्यांची
0: इच्छा असते ती. तर ते करताना काळजी घेणं की कोणी पाण्यात अगदी म्हणजे काळजी घ्यायलाच पाहिजे ना समुद्र.
1: बरोबर. हो.
0: तर त्यावेळेला कोस्टल गार्ड वाली

0: गार्डची मंडळी असतात ते त्यांना इन्स्ट्रक्शन देतात की नसेल निघत तर सोडून द्या किंवा तिकडे लक्ष द्यायला आम्ही असतो किंवा वेळ असं वाटलं की नाही हे नाही निघत आहे तर त्यांना आम्हाला बाहेरही काढावं लागतं की नाही सोडा आता बाहेर
1: उत्साह थोडासा तुम्हाला
0: घ्यावा लागतो आणि म्हणजे गुडघ्याच्या वर पाणी असेल तिकडे जायचंच नाही हे अगदी बेसिक नियमच घालून दिला जातो मुलांना.
1: बरोबर
0: आहे म्हणून तर तसं करतात छान करतात मुलं पण ह्या काही खबरदारी आम्ही पाळतो आणि अर्थात त्यांना घरी गेल्यावर आंघोळ करणं वगैरे हे भागच आहे.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मुख्य म्हणजे अशा वेळेला स्लीपर्स नाही घालायचे कारण पाय आपण तिकडे कचरा कमी करायला चाललोय आपले चप्पल वाहून गेले तर कचरा वाढणार आहे तर ते सँडल घालून येणं वगैरे हे करतात मुलं. बरोबर
1: बरोबर.
0: काचा असतात हे पण अनुभव येतात.
1: खरंय खरंय. अजूनही तुमच्याकडनं बरंच काही जाणून घ्यायचं आहे. एक गाणं पण आता ऐकूया आणि मग आपल्या गप्पा त्यानंतर अशा सुरू राहतील. मंडळी कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपल्यासोबत आहेत शिक्षिका मिताली वळे आणि आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेत आहोत ते म्हणजे समुद्र सफाई स्वच्छता याबद्दल.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: मंडळी कार्यक्रम सुरू आहे, युवा तरंग तुमच्यासोबत आहे। आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आज आपण बोलत आहोत ते म्हणजे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम याविषयी। आणि आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी आहेत शिक्षिका मिताली वळे। तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात, तर तुम्हाला काय काय बदल जाणवले जेव्हा अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मुलं करतात तेव्हा? म्हणजे जेव्हा त्यांना कळतं की हा एक अभ्यासक्रमाचा भाग तर होता, हे मी पुस्तकात वाचलेलं होतं, पण असं तरी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे, हे मुलांसाठी खूप वेगळं असतं कारण एक्सपिरियन्स करणं।
2: बरोबर। तर आता कसं आहे, मुलांना शाळेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट तर शिकवलंच जात, आता हा अभ्यासक्रमाचा भाग आहे जसं म्हणाला। तर जेव्हा हे प्रत्यक्षपणे मुलं करतायत, ते जेव्हा बघतायत, त्यांचा दृष्टिकोन बदलतोय। आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे पुन्हा इको फ्रेंडली वरच येते, इको फ्रेंडली गणपती म्हटलं का फुलांचं डेकोरेशन येतं।
1: खरंय।
2: पण आता जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पाचे जे हार आहेत किंवा त्यांच्या डेकोरेशनला वापरली जाणारी फुलं आहेत, ती आपली देशी फुलं फार कमी आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे जी देशी फुलं आहेत, झेंडू किंवा असे व्हरायटीज ज्या आहेत, त्या खूप कमी प्रमाणात वापरल्या जातात। इवन गुलाब जे आहे, ते गुलाब आपला देशी गुलाब नाहीये, ते हायब्रिड स्पीशीज आहेत किंवा मॉडिफाईड म्युटेटेड स्पीशीज आहेत, किंवा ऑर्किड वापरले जातात, किंवा इवन जे आपले हे आहेत शेवंती आहेत, त्याचे वेगवेगळे रंग वगैरे, हे खरंच नेटिव्ह आहेत का आपल्याला विचार करायला पाहिजे।
1: आपल्या मातीतली फुलं आहेत का?
2: हा, मातीतली आहेत का? कारण का कसं असतं, कुठल्याही मातीत उगवणारी जी फुलं आहेत, आता हे मुलांना माहिती असतं की त्या मातीत उगवणारी फुलं ते तिकडच्या फूड चेनचा भाग आहेत, मग तिकडचेच कीटक, तिकडचेच मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, जंतू आहेत, ते त्यांचं विघटन करतात। पण हे जे एन्डेमिक म्हणजे जे एन्डेमिक स्पीशीज नाही आहेत, जे फॉरेन स्पीशीज आहेत झाडांच्या फुलांच्या वगैरे, दे आर नॉट द पार्ट ऑफ फूड चेन ऑफ दीज बर्ड्स, इन्सेक्ट्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम। तर त्यांचं विघटनाला वेळ लागतो आणि पुन्हा त्यांना बळजबरीने आपल्या मातीत वाढवताना त्यांच्यावर जी फवारणी केली जाते, फर्टिलायझर्स असतील त्यांच्यासाठी, कीटकनाशकं असतील, यांचाही कुठेतरी कार्बन फुटप्रिंट आहे। आणि हे कार्बन फुटप्रिंट वगैरे हे सगळं मुलं शाळेत टेक्स्टबुक मध्ये शिकलेले असतात, हळूहळू जसे सातवीतनं आठवीत जातात, आठवीतनं नववीत जातात, नववीतनं दहावीत जातात, हे त्यांना माहिती असतं। पण हे जेव्हा ते प्रत्यक्ष बाहेर अनुभवतात, ते त्याचे परिणाम अगदी स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात, तो जो एक इम्पॅक्ट आहे त्या गोष्टीचा, तो त्यांच्यावर मला वाटतं लॉंग लास्टिंग होतोय। आणि तो चेंज जो होतोय, आता एवढं आपण मध्ये वोकल फॉर लोकल आणि आपण हे सगळं बोलतोय, पण खरंच आता मुलं विचार करायला लागलेले की बाजारात येणारी फळं जी आहे ती खरंच आपली देशी मातीत, आपल्या मातीतली आहेत का? किंवा कारण का फक्त विसर्जन करून होत नाही ना, तर सण साजरा केलेला असतो आपण आधी, मग त्याचा कसं आम्ही त्याचा एक संदर्भ घेतो वर्गात शिकवताना किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जे राबवतो ते दाबवताना आम्ही याचा संदर्भ घेतो की आपण हे सगळं बदलतंय तर निसर्गात कुठेतरी आपल्या या वागणुकीमुळे बदल घडतोय, जो चांगला बदल नाहीये, तो वाईट आहे। तर याचाही कुठेतरी मुलांना जाणीव होते। मग बाकीचे म्हणजे त्यांना एक केअरफुलनेस येतो, जसं आपण कचरा उचलतोय तेव्हा आपण काळजी घेतली पाहिजे, जे खिळे असतात जसं म्हटलं, अलर्टनेस येतो पाण्यात जाताना किंवा स्वतःचं रक्षण स्वतः कसं करायचं। बऱ्याच वेळेला आता एक आपल्याला अनुभवता येईल की मुलं एवढी आत्ताची दे आर टेकन केअर ऑफ म्हणता येईल, इतकी काळजी घेतली जाते या मुलांची की बऱ्याच वेळेला त्यांना सेल्फ अवेअरनेस पण नसतो। तर समुद्रावर जेव्हा ते जातात तेव्हा काळजीपूर्वक काम करणं, लक्ष देणं, हेही कुठेतरी त्यांच्यामध्ये हे गुण म्हणता येईल ते इम्बाईब होत आहेत त्यांच्यामध्ये। आणि त्यांना माहिती असतं की पुढच्या वर्षी जर यायचं असेल तर आपल्या बरोबर आलेली जी मोठी माणसं आहेत, आपले शिक्षक आहेत, इतर जे नागरिक आहेत, ते आपल्याला ऑब्झर्व करतायत, तर आपल्या शाळेचं नाव नाही खराब झालं पाहिजे। किंवा आपण जर वेडे वाकडे वाकलो तर आपल्या बाई आपल्याला पुढच्या वर्षी नाही घेऊन येणार इथे. तर ह्याची पण एक नाही म्हटलं तरी बरेचसे काय म्हणायचे त्यांचं जाणीव असते मुलांना या गोष्टी.

0: बरोबर बरोबर.
1: आणि हे ना खरंच सांगते, हे वर्गामध्ये नाही शिक्षण देता येत,
0: हे बाहेर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बिना भिंतींची उघडी शाळा, ज्याला आपण म्हणतो
1: ती बिना भिंतींची शाळा जी आहे तीच फार महत्वाची आहे. आणि आजच्या या क्लासेस आणि याच्या म्हणजे ते खरंच लहान बाळं सुद्धा जी 2-2, 2.5-2 वर्षाची असतात ते कधी घड्याळाला बांधले जातात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही.
0: खरंय खरं.
1: अर्थात ती परिस्थिती आहे, म्हणजे आई वडिलांचा दोष असा म्हणता येणार नाही, पण ती परिस्थिती त्यांच्यावर येते. मग असे काही छोटे छोटे अनुभव असतात, मला वाटतं हे आयुष्यासाठी त्यांच्या सोबतीला असतात ना.
0: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काही उपक्रम तुम्ही राबवत आहात ज्याच्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता येतील. जसा हा समुद्र स्वच्छता मोहीम आहे, तसंच तुम्ही एक अजून एक उपक्रम राबवता की मुलांना तुम्ही प्रत्यक्ष जंगल सफारीसाठी घेऊन जात आहात, आणि गेली 3 वर्ष तुम्ही मुलांना घेऊन जात आहात. तर अगदी पहिल्या वर्षी कुठे घेऊन गेला होता, त्यानंतर आणि आत्ताच्या वर्षी तुम्ही कसं घेऊन गेला होतात मुलांना, तिथे जाताना तुम्ही कोणती खबरदारी बाळगली होती, मुलांना तुम्ही कोणकोणत्या सूचना दिल्या होतात, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
1: थोडं मी त्याच्याही आधी जाते, म्हणजे ग्रीन स्माइल्सचा जो प्रवास सुरू झाला तो वॉकेथॉननी सुरू झाला. म्हणजे 5 जूनला जेव्हा जागतिक पर्यावरण दिन असतो तेव्हा ग्रीन स्माइल्सच्या म्हणजे ग्रीन स्माइल्स ही संकल्पना तुम्हाला मिनल मोहाडीकरांचं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान माहिती असतो, त्यांचाच एक भाग असा हा, त्यांची मुलगी मधुरा मोहाडीकर हिने ग्रीन स्माइल्सची सुरुवात केली म्हणजे, आणि तेव्हा त्यांनी वॉकथॉन सुरू केला होता आणि त्याची थीम असायची. तर पुढे जाऊन मी म्हटलं आपण इकडे न थांबता आपण जर मुलांना प्रत्यक्ष जसं म्हणतं अनुभव घेणं गरजेचं आहे, तर तसं आम्ही 2024 पासून जंगलामध्ये नेण्याचा उपक्रम सुरू केला. दर मे महिन्याच्या सुट्टीत एक जंगल घ्यायचं भारतातलं आणि तिथं घेऊन जायचं. तर पहिल्या वर्षी आम्ही ताडोबाला गेलो होतो, आमच्यासोबत 12 मुलं होती. आणि ताडोबाच्या जंगलामध्ये मग ते फूड चेन असू दे किंवा कसं हे जंगल महत्वाचं का आहे, आपला त्याच्यामध्ये काय सहभाग आहे खरं सांग, हे मुलांना तिकडे प्रत्यक्ष जाऊनच कळतं. फूड चेन, त्यानंतर एपेक्स प्रिडेटर्स, मग सिम्बायोटिक रिलेशन्स कसे असतात जंगलामधले, हे सगळं मुलांना तिकडे अनुभवायला मिळालं. 2024 मध्ये आम्ही जसं म्हणतात ताडोबाला गेलो होतो, 2025 मध्ये आम्ही रणथंबोरला गेलो होतो, राजस्थान मधलं रणथंबोर जे टायगर रिझर्व आहे तिकडे गेलो होतो. यावर्षी आम्ही गीर नॅशनल पार्कला गेलो होतो 2026 मध्ये. तर तिकडचे पण इंटरॅक्शन मुलांना बघायला मिळतात, प्रत्यक्ष बघायला मिळतात, आणि जंगलाचं महत्व त्यांना माहितीच असतं मुलांना. पण जंगल काय आहे ते जंगलात शिरून पाहणं ते एक वेगळाच अनुभव असतो.
0: बरोबर.
1: आणि याचबरोबर आम्ही फक्त ते जंगल सफारीज न करता आम्ही तिकडे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज पण घेतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो, ग्रुप डिस्कशन्स आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत. म्हणजे जसं आम्ही मुलांना एखादा प्राण्याबद्दल प्रेझेंटेशन द्यायला सांगतो, त्याचा इकोसिस्टम मधला त्यांचा रोल काय आहे त्या प्राण्याचा, हा रोल आम्ही त्यांचा क्लॅरिफाय करायला सांगतो. म्हणजे काय, इट्स बाय लर्निंग बाय डुईंग म्हणतो ना,
0: तसं
1: आहे. म्हणजे मुलं ते पाहतात, मग डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग होतं. म्हणजे एका वेळेला काही आपण 4 जंगलात नाही पोहोचू शकत, पण एखाद्या जंगलामध्ये चांगला काम केलं असेल तर त्याच्या डॉक्युमेंटरीज अवेलेबल आहेत, त्या डॉक्युमेंटरीज आम्ही मुलांना दाखवतो. म्हणजे फावल्या वेळात त्यांना
0: अगदी ऍक्टिव्हिटीज
1: करून घेतो जिकडे मुलं स्वतः प्रिपेअर करतात, असं नाही की आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो.
0: बरोबर.
1: तर या ऍक्टिव्हिटीज मधनं कसं असतं की मुलांना ते एक इंटरेस्ट तयार होतो, आणि आपण मला माझ्या मते आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हा आपण जास्त चांगलं शिकतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ते लॉंग लास्टिंग एज्युकेशन असतं.
0: खरंय. आणि इथे जाताना सुद्धा तुम्ही मुलांना काही गोष्टींची खबरदारी बाळगायला सांगितली
1: होती,
0: काय घेऊन जाऊ,
1: काय घ्यावं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रवास असू दे जंगलापर्यंतचा किंवा आयुष्याचा प्रवास, हलकं जायचं, म्हणजे डोंट कॅरी टू मेनी थिंग. आम्ही हे सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या बॅगा त्यांनाच उचलायच्या आहे, तर तो एक फार महत्वाचा धडा आम्ही त्यांना देतो की जंगलात जाताना जसं फार ब्राईट कलरचे कपडे नाही घालायचे, मिलिटरी ग्रीन, नेव्ही ब्लू वगैरे हे रंग वापरायचे जास्त. मग उन्हाळ्यात जातो मुख्य

0: म्हणजे उन्हाळ्यात जातो बऱ्याच वेळेला काय असतं, पालकांचा सगळ्यात मोठा कन्सर्न हा सनस्ट्रोक असतो. अर्थात साहजिकच आहे, पण तिकडे हायड्रेटेड राहणं म्हणजे मुलांना आम्ही वेळच्या वेळी पाणी प्याणं, त्यांना इलेक्ट्रोलाइट प्रोव्हाइड करतो की नाही बाबा तुम्ही इलेक्ट्रोलाइटचे सॅशेट पाण्यात घालून ठेवा ते पीत राहा, हे काही खबरदारी घेते पुन्हा घेतली जाते. आणि जेव्हा तुम्हाला अॅनिमल साइटिंग होतात तेव्हा शांत बसून राहा, कारण का आपण त्यांच्या घरात गेलो आहोत, तिकडे आपण वाटेल तसं वागून चालत नाही. पुन्हा जंगलामध्ये जाताना काही गोष्टी स्ट्रिक्टली बॅन्ड असतात, जसं प्लास्टिकच्या बाटल्या असतील, रॅपर्स, आपण जर काही खाऊ नेला तर ते रॅपर्सची स्पेशली काळजी घ्यायची असते. या गोष्टींची आम्ही मुलांना आधीपासून जाणीव करून दिलेली असते. आणि तब्येतीचं जसं म्हटलं, जर कोणाला बरं नसेल किंवा उन्हाळ्यामध्ये त्रास होतो तर त्यांचं जेवण सुद्धा अगदी मसालेदार वगैरे नसतं, हलकं अगदी त्यांना पचेल असतं, अशा पद्धतीचं त्यांना जेवणही प्रोव्हाइड केलं जातं. फार मसालेदार किंवा खूप तेलकट वगैरे असे आम्ही म्हणजे जिकडे राहू तिकडे आम्ही स्ट्रिक्टली सांगितलेलंच असतं. पुन्हा याच्यात एक फार महत्वाचा या आमच्या उपक्रमात आम्ही मुद्दा घेतो ते म्हणजे इंटरॅक्शन विथ द फॉरेस्ट ऑफिसर किंवा तिकडे काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो. तो फार महत्वाचा भाग आहे की तिकडे काय प्रकारचं काम चाललेलं असतं ते त्यांचा अनुभव शेअर करतात, मुलं त्यांना प्रश्न विचारतात. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता ताडोबामध्ये हे होतं की त्यांनी सांगितलं की इको टुरिझम जे फॉरेस्ट टुरिझम आहे ते तिकडच्या आदिवासी लोकांना कसं युजफुल ठरलेलं आहे. म्हणजे पूर्वी ही लोक तिकडे आतमध्ये जंगलामध्ये जेव्हा लाकडं वगैरे तोडायला जायचे किंवा हा कसा एक रोजगाराचं माध्यम झालेला आहे. आता कसं असं आपण जेव्हा सफारी बुकिंग करतो त्याचा एक सर्टन अमाऊंट हे तिकडच्या लोकल लोकांसाठी जातं. तिकडच्या आदिवासी मुलांना वगैरे तिकडे फॉरेस्ट म्हणजे गाईड म्हणून वगैरे नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तर हे पण मुलं बघतात की कसं, म्हणजे त्यांचा पूर्वी एक कॉन्सेप्ट होती की वाघ मारायचा किंवा हरिण मारायचं जाऊ, कारण ते मारलं तर त्यांच्या स्किनचे, त्यांच्या नखांचे, त्यांच्या मिशांचे पैसे मिळतात. पण आता ती लोक ह्या प्राण्यांना मारत नाहीत, त्यांना मारलं का एकदाच पैसा मिळतो ना, पण जर ते जगले तर त्यांना कॉन्स्टंटली थोडे थोडे पैसे मिळत राहतात, कारण का पर्यटक ते बघायला येतात आणि त्याच्यातनं जो रोजगार निर्मिती होते किंवा त्याच्यातनं जे उत्पन्न त्यांना मिळत आहे हे त्यांना जास्त, म्हणजे ती एक सेन्सिटिव्हिटी मुलांनी स्वतः तिकडे बघितलेली आहे लोकांमध्ये. आणि त्या हॉटेल्समध्ये वगैरे जिकडे आम्ही राहतो तिकडचे जे वेटर्स असतात, तिकडे काम करणारे क्लीनर्स वगैरे असतात, हे तिकडचेच गावातली लोक असतात, तर ते त्यांचेही अनुभव सांगतात ना.
1: बरोबर.
0: की इकडे वाघीण आलेली, मग आम्ही काय केलं, किंवा पूर्वी काय व्हायचं आणि आता काय होतं, किंवा फॉरेस्ट ऑफिसर्सची जे इंटरॅक्शन होतं त्यांनी दिसलेला बदल, हे सगळं ते जेव्हा सांगतात तेव्हा खरंच म्हणजे मुलांना हे लर्निंग एक्सपिरियन्सेस असतात.
1: बरोबर. बरोबर, अगदी खरं आहे. आणि हे सगळे अनुभव मुलांना देणं म्हणजे निव्वळ पाठ्यपुस्तकात आहे आणि म्हणून मग ते कुठल्या तरी एखाद्या टीव्हीच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती न दाखवता प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जाणं शक्य असेल तर घेऊन जाणं, त्या मागची पार्श्वभूमी मुलांना समजावून सांगणं आणि ती समजावून सांगताना मुलांमध्ये काही बदल होतील ही अपेक्षा न ठेवता त्यांना तितक्याच निरागस्तेने समजवणं देखील तितकंच गरजेचं आहे. बदल हे आपोआप घडतातच हे आपण बघायला मिळतात आपल्या सगळ्यांना. आणि यासाठी तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक काम करत आहात आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून मिताली वळे कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि FM गोल्ड परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. आणि तुम्हीही मला आमंत्रित केलं ग्रीन स्माइल्स बद्दल, मिनलताई आणि मधुरा मोहाडीकर आणि आमच्या कामाबद्दल तुम्ही जे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठीही मी तुमचे खूप आभार मानते. नक्कीच म्हणजे एक संदेश इतर लोकांपर्यंतही गेला असेल की त्यांनाही जाणीव झाली असेल की पुढच्या वर्षी सण साजरा करताना किंवा एकूणच आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे काही विकत घेतो किंवा आपण जे काही वापरतो त्याच्याप्रती एक जागरूकता असणं, एक कॉन्शियस बाईंग म्हणतो ना, ते जर आपण केलं तर शेवटी काय निसर्गाची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. निसर्गाला माणसाची बिलकुल गरज नाहीये. आपल्यालाच त्याच्यातनं मिळणार पाणी, अन्न आणि ऑक्सिजन, हवा, ह्याची आपल्याला जास्त गरज आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण पावलं उचलली तर तोच एक आमचा एक उद्देश आहे, आमचा एक प्रयत्न आहे.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या सफरीला जाणार आहोत। म्हणाल, अरे तू तर हे नेहमीच सांगते, हो, पण आज आपली सफर जी आहे ना ती खरोखर थोड्याशा वेगळ्या वाटेनं जाणार आहे, वेगवेगळ्या गावांमधनं जाणारी आहे आणि त्या गावांचं स्वतःचं असं काहीतरी एक वेगळंच महत्त्व आहे, बरं का। हां, थोडंसं आपण आज वेगळ्या वाटेनं जाणार आहोत।

त्यांचं एक वेगळं अस्तित्व जे आहे ते निर्माण झालेलं आहे, किंवा त्यांची एक वेगळी ओळख त्या असलेल्या बॉर्डर्समुळे निर्माण झालेली आहे. की बघायला गेलं तर ती अशी नेहमीचीच गावं आहेत वेगवेगळ्या देशांमधली, पण या एका कारणामुळे किंवा त्या दोन देशांमध्ये असणारी जी काही बॉर्डर लाईन असते त्याच्यामुळे त्या गावाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता अगदी तुम्हाला पहिलं वहिलं मी सांगते ठिकाण, ते आहे बेल्जियम आणि नेदरलँड्स. इथे काही घरांमधून काही दुकानांच्या जवळून ही जी सीमा आहे किंवा ही जी बॉर्डर आहे ती जाते. ते जे बार्ले शहर आहे ते बेल्जियम आणि नेदरलँड या दोन्ही देशांमध्ये आहे. आणि आपण बघितलं, तुम्ही गुगल केलं किंवा इंटरनेटवर तुम्ही जर का सर्च केलं खास करून इमेजेसमध्ये, तर तुम्हाला पाहायला मिळतं की नेमकं कसं आहे ते बेल्जियम आणि नेदरलँडच्या जे अगदी सीमेवरती असणारं जे गाव आहे त्याचं असं नाव आहे की बार्ले. एक आहे होटर्ग आणि दुसरं आहे नासाऊ जे आहे ते. आणि बेल्जियम आणि नेदरलँडची जी सीमा आहे किंवा जी बॉर्डर आहे ती अगदी जवळून जाते. त्याच्यामुळे इथे जे राहणारे लोक आहेत ते रोजच एकाच वेळी दोन देशांमध्ये वावरतात. मुख्य दरवाजा या काही घरांचा एका देशामध्ये आहे तर काही घरांचा दुसऱ्या देशामध्ये येतो, आणि काही घरांच्या अगदी जवळून या ज्या दोन देशांच्या ज्या सीमारेषा आहेत बॉर्डर्स आहेत त्या गेलेल्या आहेत. अगदी रस्त्याच्या कडेनं सुद्धा किंवा अगदी मधोमध सुद्धा आपल्याला ती लाईन पाहायला मिळते. आणि बार्ले हे जे शहर आहे ते बेल्जियम आणि नेदरलँड या दोन्ही देशांमध्ये ते जे गाव आहे ते येतं. अर्थात त्याची भौगोलिक कारणं अनेक आहेत, आणि ह्या जरी सीमा असल्या तरी इथे एक वेगळंच आपल्याला वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं. तर आजचा माझा प्रश्न असा आहे, आपण भारतामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही फिरला असाल किंवा अनेक राज्यांना तुम्ही भेट दिलेली असेल, तर तुम्ही आज मला सांगायचं आहे की दोन राज्यांच्या बॉर्डरवरती असणारं एखादं गाव आहे भारतातले, बघा कुठलीही दोन राज्यं घ्या जिकडे तुम्ही भेट दिली आहे, म्हणजे गुजरात महाराष्ट्र आहे किंवा गुजरात राजस्थान आहे, महाराष्ट्र मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र कर्नाटक आहे, किंवा इतरही अनेक राज्यं आहेत, गुजरात मध्य प्रदेश आहे, अशा अनेक राज्यांना जेव्हा तुम्ही भेट दिली असेल तर त्या बॉर्डर लाईनवरती असणारं जे गाव आहे तिथे तुम्ही भेट दिलेली आहे का, आणि दिली असेल तर मग त्या राज्याचं म्हणण्यापेक्षा त्या गावाचं नाव नेमकं काय आहे हे तुम्ही आज मला सांगणार आहात. थोडासा तुम्हाला तुमच्या मी म्हणणार आहे की तुम्हाला भ्रमंतीला मी घेऊन जाणार आहे की तुम्ही अशा कुठल्या गावाला भेट दिलेली आहे त्याबद्दल लवकरात लवकर सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. एसटीडी कोड आहे 02 2.

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्सवर FM कूल।
1: इथे अनेक मंडळी मला सांगत आहेत की त्यांनी अशा कुठल्या गावांना भेट दिलेली आहे की जी दोन राज्यांच्या अगदी बरोबर मधोमध येतात गावं, किंवा अगदी सीमेला लागून ही गावं आहेत। आपल्याला शुभलक्ष्मी मस्तकर यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे, अशोक कोकणे यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। शुभांगी कार्यकर म्हणाले की त्या उंबर या गावी जाऊन आलेल्या आहे, जे महाराष्ट्र आणि गुजरातच्या अगदी बॉर्डर किंवा अगदी सीमेच्या जवळ आहे असं आहे ते। रमेश यांनी वांद्रे इथून कळवलं की ते आचरा आणि निप्पाणी असे जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना गडहिंग्लज असे जे काही गावं आहेत ती मध्ये लागतात, पण त्यांच्या गावी जाताना त्यांना कर्नाटकच्या बॉर्डरवरनं मग पुन्हा महाराष्ट्रात त्यांचा प्रवास सुरू होतो, त्याच्यामुळे त्यांना तिकडची गावं त्यांना बऱ्याचदा बघायला मिळालेली आहेत। तसंच त्यांचं मित्राचं जे गाव आहे धनकुटे, ते महाराष्ट्र आणि बेळगावच्या अगदी सीमेच्या जवळ आहे, त्याच्यामुळे होतं असं की तिथले जे व्यवहार आहेत ते मराठीतून किंवा जी तिकडची भाषा आहे ती मराठी, पण लोक बोलताना मध्येच कानडीसुद्धा बोलतात किंवा मराठीमध्ये सुद्धा तिथं बोललं जातं असं त्यांनी सांगितलं। तर मंडळी, की आता आपण अशा एका वेगळ्या वाळवंटी प्रदेशाबद्दल बोलणार आहोत जो इजिप्त आणि सुदान या दोन्ही देशांच्या मधला भाग आहे, पण इथे कुठल्याही या दोन्ही जे आपण म्हणू की इजिप्त आणि सुदानचा तो भाग नाहीये, हे दोन्ही प्रदेश इथे त्यांचा अधिकृत आमचा भाग आहे असं नाही सांगू शकत, आणि इथे अथांग वाळवंट आहे जवळपास 2000 फुटापेक्षा 2000 चौरस किलोमीटर।

0: किलोमीटर इतकं विस्तीर्ण आहे. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च करून बघितलं तुम्हाला जाणवेल की ते केवढं विस्तीर्ण आहे. त्याचं नाव आहे बिर तावेल. अगदी एक छोटा त्रिकोण असावा दोन देशांच्या मधला असा आहे. त्याच्या एका बाजूला इजिप्त आहे आणि एका बाजूला सुदान आहे. आणि आपल्याला ते जाणवतं की कशा पद्धतीनं त्याच्या सीमारेषा ज्या आहेत त्या. आणि जगातील काही दुर्मिळ असे प्रदेश आहेत जे नो मॅन्स लँड म्हणून ओळखले जातात, त्याच्यापैकी एक हा भाग आहे. आणि त्याच्यामुळे इथे ना सरकार आहे, ना लोक आहेत, ना कायदा आहे. एक अथांग आणि मोठंच्या मोठं शांतता असणारं असं वाळवंट पाहायला मिळतं. आणि खूप मोठा प्रदेश आहे. तुम्हाला मी म्हटलं तसं की 2000 चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. आणि इथे आपल्याला कुठल्याही देशाचं राज्य पाहायला मिळत नाही. आणि वाळवंटी प्रदेश म्हणून हा जास्त प्रसिद्ध आहे. तर तुम्ही आज मला सांगणार आहात की अशी कुठली गावं आहेत ज्यांना तुम्ही भेट दिलेली आहेत जी दोन राज्यांच्या मध्ये येतात. लवकरात लवकर तुम्ही फोन करून सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. STD कोड आहे 022. आता आपण एक गाणं ऐकूया. पण त्या गाण्याआधी आपण ऐकूया एक महत्वाचा संदेश.
1: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, क्या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है, हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं. एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए. मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान.
2: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड,

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. उत्तम उत्तम माहिती आणि दर्जेदार मनोरंजनासाठी आकाशवाणीची FM रेनबो तसंच FM गोल्ड या दोन्ही वाहिन्या नक्की ऐकत राहा.
1: तर मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही अशा कुठल्या गावाला भेट दिलेली आहे का की जी दोन राज्यांच्या अगदी मधोमध येणारं ते गाव आहे किंवा अगदी सीमारेषेच्या जवळचं आहे आणि एक वेगळा अनुभव असतो जेव्हा आपण अशा दोन एखाद्या गावाला भेट देतो तेव्हा तिथे आपल्याला दोन्ही संस्कृती पाहायला मिळतात. दोन राज्यांमधला नेमका फरक आहे तो तिथे आपल्याला जास्त जाणवतो. आपल्याला अतुल माळव यांनी सांगितलं की त्यांचं गाव आहे दोडामार्ग आणि तसंच त्यांचं मांगेली हे सासरवाडीकरचं गाव आहे. एकीकडे आपल्याला महाराष्ट्र गोवा आणि दुसरीकडे आपल्याला महाराष्ट्र कर्नाटक अशा दोन्ही सीमारेषा त्यांना या अनुभवायला मिळतात. शुभदा कर्वे यांनी सांगितलं की वापी आणि दमण ह्या ठिकाणी त्या जाऊन आलेल्या आहेत. दीपा पालकर म्हणाल्या की त्या जेव्हा नागालँडला गेल्या होत्या तेव्हा तिथे लागवा नावाचं गाव आहे, लॉंगवा, आणि तिथे असं आहे की त्या गावाचं जे मुख्य आहे त्यांचं जे घराचं जे आपण म्हणू किचन स्वयंपाकघर आहे ते भारतात येतं आणि काही ज्या खोल्या आहेत त्या म्यानमारमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे, त्यांना दोन्ही देशांमध्ये ते वावरतात असं त्यांनी प्रत्यक्ष बघितलं. अविनाश दिवेकर यांनी प्रत्यक्ष जर्मनी आणि फ्रान्सला जेव्हा भेट दिली होती तेव्हा एक लिंग्विजेन नावाचं गाव आहे आणि जेव्हा ते जर्मनीहून फ्रान्सला गेले आणि पुन्हा फ्रान्सवरून जर्मनीला आले तेव्हा या गावामध्ये सगळ्यांचे सिक्युरिटी बेस्ड च्या कारणासाठी पासपोर्ट चेक केले गेले होते. पण हे जे गाव आहे हे दोन ह्या बॉर्डर लाईनला असल्यामुळे त्याची एक वेगळी खासियत किंवा एक वेगळेपणा तिथे जेव्हा जातो तिथून प्रवास करतो तेव्हा जाणवतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. रघुनाथ खानुकर यांनी सांगितलं की चेन्वण, बेळगाव आणि रामनगर अशी जी अगदी जवळची गावं आहेत कोल्हापूर कर्नाटकच्या जवळची, तिथे तुम्हाला कर्नाटक म्हणजे कानडी भाषा, मराठी भाषा किंवा एक थोडं दोन्ही भाषांमधले असे काही शब्द बोलताना किंवा तिथे जेव्हा काही आपण मार्केट एरियामध्ये जातो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये वगैरे इथे जास्त करून जाणवतात. तिथला काजू खूप छान आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. अर्थात प्रत्येक ठिकाणची काही ना काहीतरी खासियत असतेच. मंडळी, लवकरात लवकर सांगा की तुम्हाला अशी कुठली गावं तिथे तुम्ही प्रत्यक्ष भेट दिलेली आहे जी अगदी आपण म्हणू की बॉर्डरवरती आहेत या दोन राज्यांच्या. असंच आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे रशिया आणि अमेरिका. इथे बेरिंग समुद्र दोन्ही आपल्याला पाहायला मिळते आणि इथे इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजे आपण ज्याला म्हणतो दिनांक रेषा ती जाते इकडनं. ह्यातला एक भाग आहे तो अमेरिकेचा आहे ज्याला बिग डायोमिड असं म्हणतात आणि रशियाचा भाग आहे त्याला लिटिल डायोमिड असं म्हटलं जातं. आणि हे जे डायोमिडीज आहे हे बेरिंग समुद्र दोन्हीमधून जातात आणि तिथे एक छोटंसं बेट आहे आणि बरोबर त्याच्या अगदी मधोमध किंवा एका विशिष्ट त्या भागातून जातात. त्याच्यामुळे एक भाग रशियाचा आणि दुसरा भाग अमेरिकेचा आहे आणि यामधलं अंतर फारसं नाही आहे, जवळपास 4 किलोमीटर इतकंच आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला अजून एक पाहायला मिळतं की या दोन्ही देशांमध्ये असणारा जे वेळेचा जो फरक आहे जवळपास 20-21 तासांचा असणारा वेळेचा फरक

0: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है, हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे, आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं। एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए। मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान।
1: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड।
2: एक सांजडो कावते रोज माझारी त्याघरात, अन काही न बोलता हात मागते हातात। एक सांजडो कावते।
3: नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। मस्त मस्त मराठी गीत संगीताची पर्वणी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
4: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। आज आपण अशा काही गावांबद्दल, अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेत आहोत जिथे एक नाही दोन देश आहेत आणि त्यांच्या सीमा ज्या आहेत त्या अगदी जवळून जातात। आणि अशाच मी तुम्हाला काही राज्यांबद्दल आणि काही गावांबद्दल विचारलं होतं की ज्यांच्या ठिकाणी तुम्ही भेट दिलेली आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे त्या गावांचा, की ज्या अगदी दोन राज्यांच्या जवळची ती गावं आहेत अशी आपल्याला आत्ता कळवलेलं आहे। ते म्हणजे शुभांगी कारेकर यांनी, त्या म्हणाल्या की खिद्रापूर जे आहे त्याचा नदीकडचा एक भाग आहे तो महाराष्ट्रातला आहे आणि दुसरा भाग आहे तो कर्नाटकामध्ये। तो असेच वेगळे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात जेव्हा आपण प्रत्यक्ष पर्यटन करायला जातो आणि पर्यटन आपल्याला बरंच काही शिकवतं मंडळी। तर मग चला आपल्या पर्यटनवारीच्या आता पुढच्या ठिकाणाला आपण आता भेट देणार आहोत। इथे गंमत अशी आहे की जर ह्या देशाचे तुम्ही नागरिक असाल आणि त्याचं नाव आहे पॉइंट रॉबर्ट्स नावाचं, इथे राहणाऱ्या मंडळींसाठी स्वतःच्या देशात जाण्यासाठी दुसऱ्या देशातून प्रवेश करावा लागतो। तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे, त्याचं असं आहे की एकीकडे कॅनडा आहे, मध्ये हे पॉइंट रॉबर्ट्स आहे आणि त्याच्या पुढे अमेरिका आहे। अगदी खरं आहे, आणि मुळात हा एक तर अमेरिकेचा भाग आहे पण तिथे जाण्यासाठी आधी कॅनडामध्ये प्रवेश करावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा अमेरिकेमध्ये। आणि ह्याचा जो भाग आहे, बाजूचा भाग, तो पूर्णपणे कॅनडाने आपण बघितलं तर वेढलेला आहे। जेव्हा आपण असा नकाशाचा अभ्यास करतो किंवा आपण देशांबद्दल जाणून घेतो किंवा एका देशाजवळ कुठला बरं दुसरा देश येतो किंवा आपण म्हणतो की जवळचे शेजारील देश कोणते, अगदी भूगोलात आवर्जून विचारला जाणारा प्रश्न आहे। आणि मग तेव्हा हा सगळा अभ्यास करताना आपल्याला जाणवतं की का बरं असं पाहायला मिळतंय। तर एकूणच मजा असते हे सगळं करताना। तर म्हणजे मला एक सांगा की तुम्ही जेव्हा पर्यटनाला सुरुवात केली असेल तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेरचं असं कुठलं गाव आहे जिकडे तुम्ही पहिल्यांदा भेट दिलेली आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचं असं कुठलं गाव आहे जिकडे तुम्ही पहिल्यांदा भेट दिलेली आहे, तर ह्या गावाचं नाव तुम्ही मला लवकरात लवकर कळवा। दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच।

0: नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि तुम्हाला मी विचारलं होतं की महाराष्ट्राच्या बाहेरचं असं कुठलं गाव आहे किंवा असं ठिकाण आहे जिकडे तुम्ही पहिल्यांदा भेट दिली. आपल्याला मिलिंद टिपणेसांनी सांगितलं ते थेट दिल्लीला गेलेले आणि त्यांना दूरदर्शनच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली, त्यांना तार आली होती आणि ते खूप खुश झाले होते आणि कामाच्या निमित्तानं त्यांना असा योग जुळून आला. शुभांगी कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या गोव्याला गेलेल्या 7वी 8वीत असताना शाळेची ट्रीप गेली होती, त्यामुळे अशा पद्धतीनं पहिल्यांदा त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास झाला. संतोष शिंदे यांचा सुद्धा असाच गोव्याला प्रवास झाला होता. तेव्हा मंडळी चला लवकरात लवकर मला सांगा की तुम्ही पहिलं महाराष्ट्राच्या बाहेरचं गाव किंवा ठिकाण जे आहे ते कुठलं पाहिलेलं आहे आणि अर्थात त्याच्यामुळे जुन्या आठवणींना तर उजाळा मिळणारच आहे. आता मी तुम्हाला असं एक गाव सांगणार आहे की ते जर्मनी आणि स्वित्झर्लंड यांच्या बरोबर मध्यवर्ती आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे हेर्मन्सडॉर्फ नावाचं जे आहे ते, आणि त्याचं स्पेलिंग लिहिताना जर्मनमध्ये किंवा जर्मनीमध्ये ओ वरती उमलाउट म्हणजे दोन टिंब दिली जातात. आणि इथे गावात असं मुळात एक रस्ता आहे ज्याच्या एका बाजूला एक देश आणि दुसऱ्या बाजूला दुसरा देश आहे. जर तुम्ही त्या गावाचे फोटो जर कुठून तुम्हाला मिळाले तर आवर्जून बघा. आणि त्यांनी इथे ते अशी रेष तुम्हाला जी आहे ती पाहायला मिळते आपल्याला. इथे जे मंडळी आहेत ती एका घरात राहतात पण दुकानं जी आहेत किंवा काही ज्या महत्त्वाच्या सोयीसुविधांसाठी त्यांना वेगळ्या देशात अर्थात त्या गावातल्या गावातच एका ठिकाणाहून दुसऱ्या देशात गेल्याचा आनंद अनुभवायला मिळतो. आणि इथे

स्वित्झर्लंड आणि जर्मनी या दोन देशांमधल्या ज्या असणाऱ्या संस्कृती आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे त्यांचा असा एक वेगळा मिलाफ जो आहे तो पाहायला मिळतो. खरं तर युरोपमधलेच देश आहेत पण तरीसुद्धा काही काही छोट्या छोट्या त्यांच्या संस्कृतीमध्ये असणारे जे बदल आहेत ते पाहायला मिळतात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: आता मंडळी, आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजे ते असं आहे की देशाच्या आत देश आणि त्याच्यात पुन्हा एक देश, हा असं एक आगळं वेगळं तुम्हाला मी आता सांगणार आहे। म्हणजे कसं आहे की वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे रशिया आहे, त्याच्यानंतर त्याच्या थोडं खाली साऊथ ओसेशिया आहे, आणि त्याच्या बाजूने जो वळलेला आहे तो जॉर्जिया आहे, आणि मधोमध जे आहे ते म्हणजे स्टीन व्हॅली आहे। आणि एक वेगळा भाग आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा आपण हे प्रत्यक्ष समोरून अनुभव तर तुम्ही घेऊच शकता, ज्यांना बाहेर असं फिरायला जायला आवडतं, देशोदेशीचं पर्यटन करायला आवडतं अशांसाठी। आणि काही देशांमध्ये असा भाग असतो जो पूर्णपणे दुसऱ्या देशाच्या सीमेच्या अगदी जवळून जाणारा असतो, आणि अशा भागाला खरं तर एनक्लेव्ह असं म्हणतात खरं तर। आणि जर आणखीन एक त्यामध्ये असेल, त्या एन्क्लेव्हमध्ये आणखीन जर एखादी एन्क्लेव्ह असेल तर त्याला एक्सक्लेव्ह असं म्हटलं जातं, कारण कसं आहे अजून एक त्याला देशाची सीमा जी आहे ती जोडली गेलेली आहे। आणि दुर्मिळ अशा ह्या काही राज्यांच्या किंवा देशांच्या सीमांमध्ये हा एक देश येतो। आणि असाच आपल्याला एक वेगळा अनुभव आपल्याशी शेअर केला तो म्हणजे माधव कर्वे यांनी पार्ले येथून। त्यांनी सांगितलं की फ्रान्सचा जो एअरपोर्ट आहे फ्रान्सचं बॉर्जल नावाचं, तर तिथे अतिशय कुंपण लावलेलं आहे आणि चिंचोळा रस्ता आहे तो। तिथून आपल्याला जवळच असणारं एक रेल्वे स्टेशन आहे, खरं तर तो भाग स्वित्झर्लंडचा येतो, म्हणजे किती वेगळा आहे। इथे आपल्याला दोन संस्कृती पाहायला मिळतात। स्वित्झर्लंड म्हणलं की काही जणांना पटकन जर्मनी किंवा तशा प्रकारची भाषा, पण इथली जी मंडळी आहेत ती तिथे फ्रान्स ची भाषा किंवा तिथली संस्कृती याचा खूप जास्त प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे आवर्जून या ठिकाणाला भेट द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे की विमानतळ अर्थात एअरपोर्ट आहे ते फ्रान्समध्ये आणि रेल्वे स्टेशन आहे ते स्वित्झर्लंडमध्ये असं आहे। मंगेश दामले हे पहिल्यांदा 1982 पश्चिम भारतात गेले होते आणि तिथे त्यांनी तिरुपतीला भेट दिलेली होती। अविनाश दिवेकर हे 1960 गोव्याला गेलेले, शाळेची पिकनिक होती आणि त्यांनी सांगितलं एक आठवण ती म्हणजे त्यावेळेला फी 100 रुपयेच होती फक्त, पण ती सुद्धा खूप वाटली होती। शुभलक्ष्मी मस्तकार यांनी सुद्धा गोव्यालाच भेट दिलेली होती, तिथले त्यांना पोर्तुगीज म्युझियम्स आहेत ते खूप आवडले होते। संतोष शिंदे सुद्धा गोव्यालाच गेलेले होते। तर मंडळी, तुमचे सुद्धा असे काही वेगळे अनुभव असतील तर लवकरात लवकर सांगा, कार्यक्रमाची वेळ आता आपली संपत येत आहे, शेवटची काही 10 मिनिटं शिल्लक आहेत, तेव्हा लवकरात लवकर फोन करा।

तर मंडळी, असेच स्वित्झर्लंड आणि फ्रान्सची जी दोन देश आहेत हे, ह्यांचीसुद्धा दोन देशांची सीमा एका गावातून गेलेली आहे आणि दोन्ही देशांनी ह्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणजे जे ब्युसिंगेन आहे ते स्वित्झर्लंड आणि शॅम्फल होयन आहे ते फ्रान्स, असं त्यांनी तिथे त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. कारण का दोन्ही देशांचे स्वतःचे असे काही कायदे आहे, चलन आहे, प्रशासन आहे. तर इथली मंडळी त्या त्याप्रमाणे ते सगळे नियम आहेत त्याचे फॉलो करायचा नक्कीच प्रयत्न करतात. असाच UAEचा भाग आहे, त्या UAEचा जो भाग आहे त्याच्याबरोबर मध्ये मधा आणि ओमान येतं आणि त्याच्या मधोमध म्हणजे ओमानच्या मधोमध नाहवा आहे जो पुन्हा एकदा UAEचा भाग आहे. मी मगाशी म्हटलं तसं की देशाच्या आत देश आणि त्याच्यात पुन्हा एखादा देश, असं ते अनोख्या किंवा दुर्मिळ सीमांपैकी असे हे काही भाग आहेत आपल्याला ते अनुभवायला मिळतात. तर मंडळी, आपण आज अशाच काही वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला सुद्धा खूप छान मजा आली तुमच्या ह्या फोन कॉल्सवरनं मला जाणवलं. एक गाणं ऐकायचं का? चला तर मग.

तर मग मंडळी, आता घड्याळ दर्शवायला लागलेलं आहे की कार्यक्रमाची वेळ जी आहे ती संपत आलेली आहे आणि आजचा विषय तुम्हाला आवडला आहे मला अनेक जणांनी कळवलं. सकाळी ठीक 10 वाजल्यापासून ते आत्ता अगदी थेट 12:55 होऊन गेलेले आहेत, म्हणजे मनस्पर्शी युवा

रंग आणि रंजक सफर मध्ये तुम्ही आवर्जून तुमचे अभिप्राय कळवले, तुमचं प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचत राहू दे. खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि आता तुमचा इथे निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पण पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी, तुमच्या या रेडिओ सखीला आरजे मधुलिकाला इथेच निरोप द्या. नमस्कार. ठीक 1 वाजता तुम्ही ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्जिकल स्ट्राईकची दशक पूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशत

0: दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मध्ये सांगितलं. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
1: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
0: आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची 11वी वार्षिक बैठक आणि संवादात भाग घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दोहा इथं पोहोचल्या. या कार्यक्रमात सदस्य प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर भागधारक एकत्र येऊन बँकेचं भविष्य, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांवर चर्चा करतील. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचा आरोप भाजपाने आज केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आणि देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपका ठेवला. निवडणूक आयोगाने विरोधकांचे दावे फेटाळून लावलेले असतानाही ते वातावरण दूषित करत आहे असा आरोपही नड्डा यांनी केला.
2: आरोप लगाओ, देश का माहौल बिगाड़ो और भाग जाओ, यही विपक्ष की कार्यशैली बन गई. इन्हें न राष्ट्र की सुरक्षा से सरोकार है और न जनता की भलाई से और न ही देश के मान सम्मान से. इनका एकमात्र उद्देश्य सत्ता हथियाना है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर पश्चिम बंगाल विधानसभेच्या सभापतींनी 8 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या गटाचे सदस्य सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका 8 जुलै रोजी दाखल झाली होती, त्यामुळे 3 महिन्यांची कालमर्यादा लक्षात घेता 8 ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलं. दिल्ली एनसीआर भागात गेल्या 4 ऑगस्ट रोजी धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची सर्वोच्च न्यायालयानं आज स्वतःहून दखल घेतली. अशा घटनांमुळे कायद्याची

0: अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं अपयश अधोरेखित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 2000 रुपयांवरच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लौलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेप्याकटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: केदारनाथ पदयात्रेच्या मार्गावर चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अडकलेल्या सुमारे 1500 भाविकांना आज सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. गौरीकुंडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती सोनप्रयाग पोलिसांना मिळाली होती. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि डीडीआरएफ यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री अडकलेल्या भाविकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे गौरीकुंडपर्यंत पोहोचवलं. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची ये जा बंद असली तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथपर्यंत यात्रा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात सुधारणा झाल्यामुळे आज चारधाम यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. हवामानाचा अंदाज आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन परवा दुपारपासून ते काल दुपारपर्यंत ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लता मंगेशकरांनी भारताला जगात नावलौकिक मिळवून दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्जिकल स्ट्राईकची दशक पूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सिब्बते हसन यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर राग भीमपलास. मध्यलय गत रूपक तालात आहे. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केलेली आहे. ऐकूया सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास.

माफ करा, सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: FM गोल्ड खरा सोना। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि या योजने अंतर्गत 2 हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला 6,000 रुपये वर्षाला दिले जातील, जे 2,000 च्या 3 हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतील। या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांच्या कुटुंबांची निवड राज्य शासन करीत आहे। या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे।
1: प्रधानमंत्री किसान सम्मान निधि शेतकऱ्यांच्या शेतीची नवी मोहीम।
0: कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी।
2: प्रधान

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3,000 रूपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रूपए से 200 रूपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: प्रधानमंत्री किसान सम्मान निधि या योजना अंतर्गत 2 हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला 6,000 रुपये वर्षाला दिले जातील, जे 2,000 च्या 3 हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतील। या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांच्या कुटुंबांची निवड राज्य शासन करीत आहे। या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे।
4: प्रधानमंत्री किसान सम्मान निधी शेतकऱ्यांच्या शेतीची नवी मोहीम।
3: कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी।
5: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स। नमस्कार, आपल्या शेतातली जनावरं म्हणजे केवळ पशुधन नाही, ती आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या उपजीविकेचा एक महत्त्वाचा भाग आहेत। पण याच पशुधनामुळे माणसाच्या जीवाला धोका निर्माण करणारा एक आजार आहे, रेबीज। आज 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन। रेबीज हा आजार टाळता येतो, पण त्यासाठी योग्य वेळी योग्य माहिती आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत। म्हणूनच आज हॅलो फार्मर्समध्ये आपण घेऊन आलो आहोत तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक तज्ज्ञ मार्गदर्शन। आपल्या सोबत आहेत डॉक्टर आर फरांदे, पशु वैद्यकीय महाविद्यालय परळ। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार।
6: धन्यवाद।
5: कसे आहात तुम्ही? सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण थेट विषयाला सुरुवात करूया। सर्वप्रथम सर, आम्हाला सांगा की रेबीज म्हणजे नेमकं काय?
6: रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे, तो अत्यंत प्राणघातक आहे ज्या वेळेला त्याची लक्षणं सुरू होतात तेव्हा, परंतु हा प्रतिबंधक करणं येणारा रोग आहे। लसीकरण वेळेत घेतलं तर ह्या रोगापासून आपण बचाव करू शकतो।
5: बरं,
6: हा एक झुनोटिक रोग आहे, म्हणजे जनावरापासून माणसांमध्ये जे काही रोग होतात किंवा माणसांपासून जनावर त्यांना झुनोटिक रोग बनलेले आहेत, त्यातला हा एक विषाणूजन्य रोग आहे। हा महत्वाचा म्हणजे की ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव जनावरांना होतो तेव्हा तो त्याच्या मज्जाच्या तंतूवर जाऊन अटॅक करतो, म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर जाऊन अटॅक करतो, त्यामुळे ह्या रोगापासून बचाव करणं फार कठीण होऊन जातं।
5: खूप सिरियस वाटतं ना हे सर। तर एक अजून एक महत्वाचं म्हणजे वर्ल्ड रेबीज डे आपण साजरा करतोय, पण म्हणजे नेमकं काय आणि तो का साजरा केला जातो? सर,
6: वर्ल्ड रेबीज डे हा 28 सप्टेंबरला साजरा केला जातो। दर 28 सप्टेंबरला हा डे यासाठी साजरा केला जातो की एक तर डॉक्टर लुईस पाश्चर यांची पुण्यतिथी म्हणून, ज्यांनी पाळीव प्राण्यांसाठी पहिली रेबीजची लस डेव्हलप केली, आणि दुसरा म्हणजे रेबीजची विषयी जनजागृती करण्यासाठी, रेबीजपासून बचाव करण्यासाठी व उपायाची माहिती देण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे।
5: आपणही आपल्या मनातले प्रश्न थेट विचारू शकता, आपण कॉल करू शकता

02-4515-4134 वर किंवा 02-4515-4135 वर तेव्हा नक्कीच कार्यक्रमात सहभागी व्हा. तोपर्यंत पुढील गीत ऐकूया.

0: आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड वाहिनी आणि हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम सुरू आहे. सर, एक अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कुत्रा जर चावला तर अनेक जण म्हणतात की जखम छोटी आहे, काही होणार नाही, पण खरंच छोटी जखम जर असली तर रेबीजचा धोका असू शकतो का?
1: यासाठी 3 वर्गीकरण केलेले आहेत, कॅटेगरी केलेल्या आहेत. एका पहिल्या कॅटेगरीमध्ये कसं असतं की जसं आपण थंडीमध्ये आपल्या अंगावर पांढरी एक नखानी वळ वटली की पांढरी लाईन येते, पण त्यावेळेला आपली स्किन फाटली आहे की नाही हे लक्षात येण्यासाठी जर आपण त्याला स्पिरिट किंवा अल्कोहोल लावलं तर जखम आगाग झाली तर समजायची आपली स्किन फाटलेली आहे, त्यावेळेला आपल्याला लसीकरण करणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला नाही आहे त्यावेळेला लसीकरण नाही केलेलं तरी चालेल. कॅटेगरी 2 आहे ज्यामध्ये आपल्याला स्क्रॅचेस झालेले आहेत, रक्त निघालेलं आहे, त्यावेळेला आपल्याला लसीकरण भागच आहे. तिसरी कॅटेगरी ह्यामध्ये कुत्र्याचा चावा फार जोरात झालेला आहे, त्यांनी मास काढलेलं आहे आपलं, तर अशा वेळेला नुसतंच लसीकरण नाही तर आपल्याला रेडीमेड इम्युनोग्लोबुलिन असतं, रेडीमेड अँटीबॉडीज म्हणतात, ते घ्यायनं फारच महत्वाचं सुरू आहे या ह्याच्यामध्ये.
0: अशा परिस्थितीमध्ये ते घेणं खूप गरजेचं. ओके सर, अजून एक असं तुम्हाला विचारायचं की कुत्रा किंवा इतर प्राण्याने जर चावा घेतल्यानंतर घरी सर्वात पहिल्यांदा काय करायला हवं किंवा जखमेला कोणता प्राथमिक उपचार केला पाहिजे?
1: अशा वेळेला ज्या ठिकाणी चावा घेतलेला आहे ती जखम वाहत्या पाण्यामध्ये 15 मिनिटं साबण लावून स्वच्छ धुवायची, जेणेकरून ते बाधित ते जे लाळ जी आहे त्या जखमेच्या अवतीभोवती राहिलेली ती निघून जाईल आणि तो विषाणूला आत जाण्यात मज्जा होईल. तसेच ते केल्यानंतर पहिल्या ते झाल्यानंतर लसीकरण हे महत्वाचं आहे, त्याच्याचबरोबर इम्युनोग्लोबुलिन घेणे आणि जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू करणे सिव्हिल हॉस्पिटल.
0: बरोबर, अगदी उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत. आपणही आम्हाला संपर्क करू शकता, या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, आपण प्रश्न विचारू शकता. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 0224515 4134 किंवा 0224515 4135 वर. आपण सगळे जाणतात आज वर्ल्ड रेबीज डे आहे, जागतिक रेबीज दिन आहे, म्हणूनच या विषयावर आपण चर्चा करत आहोत. वळूया आपल्या पुढील गीताकडे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम. आणि आज अतिशय महत्त्वाचा विषय, जागतिक रेबीज दिन. या दिवशी आपण आज डॉक्टर आर आर फरांदे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. सर, एक प्रश्न असाही विचारायचा आहे तुम्हाला की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न की गाय, म्हैस, शेळी किंवा इतर पाळीव जनावराला रेबीज झाल्याची कोणती लक्षणं आपण सुरुवातीला ओळखू शकतो?
1: रेबीज हे लक्षणं जेव्हा सुरू होतात तेव्हा महत्त्वाचं म्हणजे गाई, म्हशी किंवा शेळी, मेंढी ह्यांच्या तोंडातनं फेस बाहेर येतो. ते एक कुठल्याही गोष्टीला चावा करायला जातात, मालकावर धावून जातात. गाईच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं ते लाता मारायला सुरुवात करतात आणि त्यांना असं वाटतं की ते खायची गोष्ट आहे, ती काही लोखंड असेल, काठी असेल, त्याला चावा घ्यायला प्रयत्न करतात. आणि अशा ह्याच्यामध्ये जर मालक समोर आला किंवा कोण व्यक्ती समोर आला तर त्याला पण ते इजा
0: करायला
1: पोचू शकतात. तर असे लक्षणं फार आलेली. परत शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर बोलले तर ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जे शेतकरी दळवे आम्हाला विचारत असतात की भाई माझी गाई आहे ती दूध देते, तिला रेबीज झालेला कुत्रा चावलाय, तर आता दूध पियायचं की नाही? तर दुधात विषाणू आला तर काय? तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे

0: की आपण दूध गरम करून पितो, जेव्हा दूध गरम होतं तेव्हा हा विषाणू मरून जातो. दुसरी गोष्ट, समजा आपण कच्चं दूध पिलं तरी तो विषाणू शरीरात घुसायण्यासाठी आपल्या अन्न नलिकेमध्ये कुठे अल्सर व्हायला पाहिजे किंवा जखमा झाल्या असतील जर तर, पण आत्तापर्यंत कुठेही अशी नोंद नाही आहे की दुधातनं बाधित जनावराच्या दुधातनं विषाणू प्रादुर्भाव होऊन हा रोग झालेल्याबद्दल.
1: त्यामुळे असे होण्याची शक्यता नाहीच आहे.
0: नाहीच आहे.
1: बर, एखाद्या जनावराला संशयास्पद कुत्र्याने चावा घेतला आता जसा तुम्ही उल्लेख केला तसं, तर त्या जनावराला लगेच लस देता येते का?
0: आता ज्या त्या जनावराला आपल्याला महत्त्वाची म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिली जखम धुवून घ्या आणि त्याला लसीकरण सुरू करा. आता जखमेच्या किती जखम आहे, किती खोल जखम आहे, आणि जसं मी सांगितलं 3 कॅटेगरी येतात, त्याच्यात कुठल्या कॅटेगरीमध्ये ती येते त्या अनुषंगाने त्याला आपल्याला लसीकरण सुरू करायला लागेल. काही जनावरांना आपल्याला जर शक्य असेल तर इम्युनोग्लोबुलिन पण देणं भाग आहे.
1: अच्छा, आपण आपला हा संवाद असाच सुरू ठेवूया. श्रोते हो, आपणही आम्हाला कॉल करू शकता 0224515 4134 वर, 0224515 4135 वर. वळूया पुढील गीताकडे.

0: हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याशी एक श्रोता जुडलेले आहेत. नमस्कार.
1: नमस्कार सर, बालाजी जोनकले नांदेडून बोलतो सर.
0: हा बोला सर, स्वागत आहे तुमचं. आपला प्रश्न विचारा सर.
1: सर, खूप विषय चांगला ठेवला शेतकऱ्यांचा, अगदी जिवाळ्याचा विषय.
0: हा,
1: म्हणजे कसं आहे, जनावर कोणती असो, गाय म्हैस किंवा बैल शेळी कोणतेही पक्षी असो, तर त्यांना जर कुत्रा चावला समजा,
0: हा
1: म्हणजे पिसाळेला असो कोणताही असो, तर कमीत कमी लस देण्याच्या नंतर दुधाचा वापर करायचा की आहारामध्ये कसं करायचं याबद्दल शंका आहे सर आमची ग्रामीण भागामध्ये. जास्त प्रमाण असतं पावसाळ्यामध्ये, कुत्र्याचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रमाण आहे.
0: अच्छा,
1: त्याबद्दल सर मार्गदर्शन करा.
0: बरं बरं, धन्यवाद आपण कॉल केल्याबद्दल. आपण उत्तर रेडिओवर ऐकावे. धन्यवाद.
1: हो सर, धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर. आपण प्रश्न ऐकला, काय उत्तर द्याल सर?
2: त्याचं उत्तर असंच आहे की जे मगाशी आपण चर्चा करत होतो की रेबीज झालेल्या किंवा रेबीज चावलेल्या गायीचं दूध आपण वापरू शकतो, आपण त्याला कच्चं दूध पण पिऊ शकतो, त्याच्यातनं काही अजून प्रादुर्भाव झालेल्याची नोंद नाही आहे. जेव्हा आपण दुधाचे काही प्रकार करतो, काय करतो, तेव्हा दूध गरम करून घेतलं जातं सगळ्यात पहिलं, त्यामुळे तो विषाणू 100 डिग्रीच्या टेम्परेचरवर किंवा 70च्या वरच तो नाईन आउट होऊ जातो, त्यामुळे आपल्याला हे वापरण्यात, दूध वापरण्यात काहीही हरकत नाही.
0: अच्छा सर, रेबीजचे प्राण्यांमध्ये कोणते प्रमुख प्रकार आढळतात?
2: आता ह्यामध्ये महत्त्वाचा दोन प्रकार येतात. त्यामध्ये फ्युरियस प्रकार आहे, ज्यामध्ये कुत्रा पिसाळल्यागत करतो, त्याच्या चिडचिड करतो, आक्रमक होऊन जातो. आणि दुसरा आहे पॅरालिटिक प्रकार किंवा डम फॉर्म पण बोललेला आहे. ह्यामध्ये जे काय रेबीजबद्दल आपण जाणतो किंवा रेबीज म्हटले की जे समोर येतं पहिलं, त्याच्या एकदम विरुद्ध आहे. ह्या प्रकारामध्ये त्याला पॅरालिसिस होतो, कुत्रा चावत नाही, तो एका ठिकाणी शांत बसलेला असतो. त्याचे विशेष म्हणजे त्याचा जबडा आणि घशामध्ये स्नायू ह्या गोष्टींवर परिणाम होतो. त्याला नीट अन्न गिळता येत नाही, पाणी पिता येत नाही. तर हा डम फॉर्म पण आहे रेबीजमध्ये, पण फार कमी लोकांना माहिती आहे की या पद्धतीने पण रेबीज होतो.
0: या पद्धतीने सुद्धा रेबीज होतो, हे खूप छान माहिती दिली आपण. त्याच्यामुळे आपल्यालाही हे आज ज्ञात झालं की अशा प्रकारे आपला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि हे त्याचे सिम्टम्स आहेत ज्याला आपण म्हणतो. आपणही आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला संधी आहे, आपण कॉल करू शकता 0224515 4134, 0224515 4135 या क्रमांकावर.

0: हॅलो फार्मर्स, हा कार्यक्रम सुरू आहे. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड. आणि सर, यानंतरचा माझा प्रश्न असा असेल की पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा मांजर हे जे पाळतात त्या पाळणाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?
1: फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये रेबीज लसीकरण वेळेवर जर करून घेतलं जे पाळीव कुत्रा किंवा मांजर पाळणाऱ्या व्यक्तींनी तर ते फार महत्त्वाचं आहे. अनोळखी किंवा वन्य

0: प्राण्याचा संपर्क येणार नाही आपल्या पाळीव कुत्र्यांना किंवा मांजरांचा ह्याचा प्रयत्न करावा आणि प्राण्यांना वर्तनात काही बदल झाला तर आपल्या पशुवैद्यकीयचा सल्ला घेणे फार महत्वाचं ठरते.
1: सर, कुत्र्याला रेबीसची लस दिली आहे त्यामुळे तो चावला तर काही धोका नाही असं मानणं कितपत योग्य आहे?
0: कुत्र्याचा लसीकरण केलेलं आहे पण त्या कुत्र्याने जर चावलं तर लसीकरण केल्यामुळे जो त्याच्यापासनं रोग होण्याची शक्यता आहे ती फार कमी झालेली असते. 100% नाही अशी नाही, पण 100%-80% किंवा 90% कमी झालेली
1: आहे.
0: पण आपण आपला माणसाचा जीव फार महत्वाचा आहे यासाठी अशा वेळेला जर कुठेही चावा होतो त्यावेळेला आपण त्याचं लसीकरण करणे आणि योग्य तो उपाय करणे फार महत्वाचं ठरतं.
1: बरोबर आहे, आणि ते बंधनकारकच आहे मला वाटतं. सर, भटक्या कुत्र्यांपासून शेतातील जनावरांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती व्यावहारिक काळजी घेतली पाहिजे?
0: ह्यासाठी आपले जे गोटे आहेत त्यासाठी मी सांगेल की शेतकऱ्यांनी गोट्याच्या अवतीभोवती घाण नसेल तर पाहावे, कारण घाण असलं तर भटकी कुत्रे येणार तिथे आणि आपल्या पाळीव जनावरांना चावायला बसलेले आहेत. तर आपले गोटे स्वच्छ राहतील, तिथे कुठे कचरा आणि घाण नसेल ह्याची व्यवस्था जर केली तर हे नाही. आणि बचाव करण्यासाठी फेन्सिंग करू शकतात, कुंपण करू शकतात, जेणेकरून भटके कुत्रे आपल्या गोट्यामध्ये येणार नाही. आणि ह्या खास करून भटके कुत्रे जेव्हा गोट्यात येतात तेव्हा ते लहान जनावरं म्हणजे शेळी मेंढी म्हणा किंवा जस्त गाभण झालेली गायी असेल, तिचं बाळ असेल, त्यांना चावा घ्यायला ते प्रयत्न करतात.
1: त्यामुळे ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सर, काही वेळा प्राणी चावल्यानंतर लोक म्हणतात की आम्ही देशी औषध लावलं आहे आता डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, अशावेळी तुमचा सल्ला काय असेल?
0: हे फारच चुकीचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच केसेस आहेत आपण वाचतो की लोकांनी मीठ लावलं, हळद लावली किंवा कुठलं तेल लावलं, कुठला झाडपाळ्याचं औषध केलं, पण हे फारच चुकीचं आहे. जेव्हा कुत्रं चावतं किंवा कुत्र्याचा चावा होतो तर आपल्याला लसीकरण करणे योग्य ते डॉक्टरकडे जाऊन उपाययोजना केल्यानंतर हा रोग बरा व्हायचा बसलेला आहे. पण अशा वेळेला जर लोकल औषधं किंवा हळद आणि हे लावून हे केलं तर फार चुकीचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला लसीकरण करणं महत्त्वाचं आहे.
1: अगदी योग्य. सर, जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: जाता जाता मी श्रोत्यांना हेच सांगेल की हा प्रतिबंधन करण्याजोगा रोग आहे, तर आपण पाळीव प्राण्यांना वेळेवर लसीकरण करा, अनोळखी प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करा, सावध राहा, आणि प्राण्यांचा चावा किंवा ओरखडे झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेचदा काय होतं, या दुर्लक्षामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायला बसला आहे. मानव आणि प्राणी आरोग्य विभागाकडे एकत्रितपणे काम केले तर 2020-30 पर्यंत कुत्र्यापासून मानवांमध्ये होणारा हा मानवी रेबीज मृत्यू निर्मूलन करण्या दिशेने आपण जो पाऊल उचललेला आहे त्याच्यात बरंच आपण प्रगती करू शकतो.
1: अगदी योग्य. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला ही उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्यासाठी मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. रेबीसची भीती बाळगण्यापेक्षा त्याबद्दल योग्य माहिती असणं अधिक महत्वाचं आहे. प्राण्यांची काळजी घेताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. आज आपल्या मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. मी आहे आपला मित्र आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM Gold हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम. शेती समृद्ध झाली, पशुधन सुरक्षित राहिलं आणि शेतकरी निरोगी राहिला तरच आपला गाव, आपलं राज्य आणि आपला देश समृद्ध होईल. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि आपल्या पशुधनाची मनापासून काळजी घ्या. नमस्कार श्रोते हो, आत्ताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.